आता ऐकूयात संत नामदेवांनी रचलेला अभंग आणि भारतीय संगीत विश्वातील अजरामर गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील हे भक्तिगीत.

नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा.

आता ऐकूया पुढील भक्तिगीत. गीतकार आहेत जगदीश खेपूडकर, संगीतकार अनिल अरुण आणि गायक आहेत सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी.

विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाल्यानंतर सर्व भेद विसरून जाऊन संपूर्ण जग आणि जीवन कसे वर विठ्ठल रूप होऊन जाते याचे अत्यंत सुंदर आणि भावुक वर्णन केलेलं आहे ते म्हणजे संत सोयराबाई यांनी. आणि याला संगीत दिलेलं आहे किशोर यामणकर आणि स्वरबद्ध देखील त्यांनी स्वतः केलेलं आहे. चला तर मग ऐकूयात अवघा रंग एक झाला. आणि श्रोतेओ वंदन या कार्यक्रमात आपण आता उत्तरार्धात वळत आहोत. तर मी तुमची रेडिओ सखी मानसी सावंत हिला आता अनुमती द्या. भेटूयात आपण FM रेनबो फंडेला. तोपर्यंत कुठेही जाऊ नका आणि ऐकत रहा आकाशवाणीवर 107.1 MHz FM रेनबो वाहिनी.

सुप्रभात, नमस्कार श्रोते हो, FM रेनबो फंडेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी तुमची रेडिओ सखी RJ मानसी सावंत आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे FM रेनबो वाहिनी. बघा ना, पहाट कधी सरली आणि सकाळ कधी उजाडली हे कळलंच नाही. आयुष्यही अगदी असंच असतं ना, प्रत्येक दिवस आपल्या हातात 24 तास ठेवून जातो, पण त्या 24 तासाचं आयुष्यभराच्या आठवणीत रूपांतर करायचं की नाही हे मात्र प्रत्येकाच्या हातात असतं. चला तर मग ऐकूयात सुरुवातीचं हे गीत.

श्रोतेओ, आता आपण ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस होता. कमाल तापमान कुलाबा येथे 31 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा येथे 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 27 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 87%, पर्जन्य प्रमाण सांताक्रूज येथे 12.9 मिलीलिटर, कुलाबा येथे 4.6 मिलीलिटर. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहणारे, ताशी 65 किलोमीटरपर्यंत झोत घेणारे सोसाट्याचे वारे सोमालिया आणि ओमानच्या किनारपट्टीलगत तसेच पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या बहुतांश भागात, नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागात, पूर्व मध्य अरबी समुद्राच्या लगतच्या काही भागात आणि उत्तर अरबी समुद्राच्या काही भागात वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे, ताशी 60 किलोमीटरपर्यंत झोत घेणारे वारे कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीलगत, लक्षद्वीप परिसरात लगतच्या सागरी भागात तसेच कोमोरीन कन्याकुमारी परिसरातील काही भागात वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील कालावधीत मच्छीमारांनी या सागरी भागात मासेमारीसाठी जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांचा स्थानिक हवामान अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सर्वसाधारणपणे आकाश ढगाळ राहील. शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकूया पुढील गाणं.

आयुष्यात जेव्हा प्रेमाचे आणि शकुनाचे क्षण भरतात तेव्हा मन कसं आनंदून जातं आणि भावना कशा शब्दात व्यक्त कराव्या हे आता पुढच्या गाण्यात अतिशय भावुकपणे मांडण्यात आलं. आणि हे गाणं असं आहे जे अजूनही प्रत्येकाच्या मनावर राज्य करतं. चला तर ऐकूयात मग हे पुढील गाणं.

श्रोतेहो, आता सध्या पावसाचे दिवस आहेत, पण बघा ना आपल्या वेळात तो आला म्हणजे निसर्गाच्या नियमाप्रमाणे, निसर्गाच्या रचनेप्रमाणे तो त्याला हवा तेव्हाच पडणार आहे. पण आपल्या वेळात तो आला की आपली चिडचिड होते. पण कसं आहे ना, पाऊस पडलाच नाही तर सगळी जमीन वृक्ष राहणार आहे किंवा कोरडी राहणार आहे. आणि म्हणतात ना की दुष्काळ पडला, पूर जरी आला तरी पाऊस ही एक अशी गोष्ट आहे किंवा अशी देणगी आहे ना जी माणसाला तजेलदार करतेच. म्हणजे म्हणतात ना कितीही निराशा किंवा कितीही आयुष्यात संकट आली तरी आपल्याला एक नवी उमेद किंवा नवं चैतन्य हे त्याच्यामुळेच मिळतं. तर अशीच एक कविता आम्ही तुम्हाला पावसाबद्दल ऐकवते. बरंच काही आपण मागायच्या आधी पाऊस देऊन जातो, बरंच काही आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो, सांडून जातो धुवांधार आसुसलेलं थबकलेलं. बरंच काही आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो, बरंच काही मोकळं मोकळं करून जातो आपण मागायच्याही आधी. पाऊस सांगत नाही त्याच्या मनातलं यायच्या आधी. पाऊस कधीच सांगत नाही ना, पण आपल्या मनातलं सारं काही शाण्यासारखं समजून घेतो. हवं तेव्हा हवा तसा आपल्यासाठीच भरून येतो. बरंच काही आपण मागायच्याही आधी पाऊस आपल्याला देऊन जातो. निवळ शंख पाणी, एक थेंब, दोन थेंब, तीन थेंब, आभाळभर रांगच रांग. निवळ शंख पाणी, एक थेंब, दोन थेंब, तीन थेंब, आभाळभर रांगच रांग. पुन्हा थेंब त्यात पाऊस नितळ नितळ करत जातो. बरंच काही आपण मागायच्याही आधी पाऊस आपल्याला देऊन जातो, पाऊस आपल्याला देऊन जातो. चला तर मग या पावसाच्या निमित्ताने ऐकूयात आपण बॅक टू बॅक मोराची गाणी.

श्रोते हो, असं म्हणतात की निसर्ग हा माणसाचा पहिला मित्र असतो. म्हणजे आता मला तुम्ही सुद्धा सांगा, बघा तुम्हाला आठवत आहे का की मनातलं बोलायला कोणी नसलं की माणूस नकळत झाडांशी, वाऱ्याशी, पावसाशी संवाद साधायला लागतो. आणि मग म्हणतात ना, मनातल्या काही भावना या शब्दांपेक्षा निसर्ग अधिक सुंदरपणे व्यक्त करतात. तुम्ही पण ह्याला सहमत असाल तर मला नक्की सांगा. तर असंच ऐकूयात आपण एक पुढचं गीत, ज्यामध्ये नायक स्वतः ते आपलं गुपित निसर्गासोबत कसं सांगतोय ते.

श्रोते, आपलं आयुष्य ना हे परिपूर्ण नसतंच मुळात कधी. म्हणजे बघा, प्रत्येक दिवसात काही ना काही घडतं, पण त्यात काहीतरी सुंदर नक्कीच घडत असतं. फक्त ते पाहण्याची आपली नजर जपायला हवं इतकंच, मग काय प्रवास आणखीन आनंददायी होतो. मग चला तर असंच ऐकूया लता दिदींच्या आवाजातलं हे पुढील गाणं.

श्रोते हो, एक बोधकथा तुम्हाला सांगते म्हणजे थोडक्यातच. एकदा काय होतं, एका शिल्पकाराकडे, म्हणजे बघा बहुधा तुम्ही ऐकलीही असेल परंतु पुन्हा एकदा नव्याने सांगण्याची इच्छा माझी झाली आहे बघा. एकदा काय होतं, एका शिल्पकाराकडे एक मोठा दगड पडलेला होता. अनेकांनी तो दगड पाहिला आणि म्हटलं, अरे हा तर पडीक दगड आहे, यातून कायच होणार आहे, काय याच्यातून निष्पन्न होणार आहे. पण तो एक जो शिल्पकार असतो तो अथक मेहनत त्या दगडामागे घेत असतो, चिनी हातोळीचे घाव घालत असतो, मेहनत घेत असतो. परंतु बघणाऱ्यांना मात्र असं वाटायचं की हा आपला वेळ उगाचच वाया घालवतोय. चिनीचे असंख्य घाव सहन केल्यानंतरही त्या दगडातून ना हळूहळू एक अप्रतिम मूर्ती अखेर तयार झालीच. तेव्हा मग आजूबाजूचे हिणवणारे किंवा दोष देणारे किंवा अगदी संशयाने बघणारे सुद्धा अचंबित झाले. मग जाऊन त्या शिल्पकाराला कोणीतरी विचारलं की बाबा रे, तुला त्या दगडात इतकं काय दिसलं, तुला त्या दगडात इतकी मूर्ती कशी दिसती, तो तर साधा दगड होता, साधा पडीक दगड होता. तेव्हा तो शिल्पकार हसून म्हणाला, मूर्ती तर आधीपासूनच त्या दगडात होती, मी फक्त नको असलेला भाग काढून टाकला. बघा ना, म्हणजे काय गर्भितार्थ आहे ना. नको असलेला भाग म्हणजे बघा, आपल्या आयुष्यातही तसंच असतं. आपल्यात ना क्षमताही आधीपासून असतेच, फक्त भीती, आळस, नकारात्मक विचार आणि न्यूनगंड हे नको असलेले भाग दूर केले ना, मग अर्थात सुबक सुंदर अशी मूर्ती आपलीही घडणारच आहे. आणि मुळात ती आहेच हो, पण आपलं लक्ष त्याच्याकडे फार, म्हणजे आपल्याला माहीत आहे, चार लोकांनी आपल्याबद्दल एखादी जरी गोष्ट वाईट म्हणाली तरी आपल्याला आपल्या 10 गोष्टींपैकी त्या 4 गोष्टी जास्त मनाला लागतात. पण जर मनाला लागून घेण्यापेक्षा आपण आपल्याला स्वतःला स्वीकारावं आणि स्वतःहूनच मग तो नको असलेला भाग काढून टाकला की अर्थात सौंदर्य, सुंदरता ती त्या माणसाच्या व्यक्तिमत्वातूनही निखळून दिसते. चला तर मग ऐकूया पुढील गाणं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सुभाषित गुंजनम हा कार्यक्रम. लेखन आणि निवेदन आहे स्वाती बापट यांचं. सादर करते आहेत गुरुनाथ तेरवणकर.

कष्ट तुझा देव आहे, श्रम तुझी आराधना, घाम तुझे तीर्थ आहे, झिजणे तुझी साधना, ना मोजी रेघा हातच्या, कर्म तुझा हात आहे, कष्टणाऱ्या बांधवांचे गीत हे मी गात आहे. कवी हरीश दांगट यांच्या कष्टाचे गीत या कवितेतील परिश्रमाचं महत्त्व सांगणाऱ्या या ओळी. यश मिळवण्यासाठी कष्ट करणं हे क्रमप्राप्त आहेच, पण फक्त यश मिळवण्यासाठीच नव्हे तर रोजच्या दैनंदिन आयुष्यातील जीवनावश्यक

0: गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा माणसाला परिश्रम घ्यावेच लागतात.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम, सो स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्टअप योर डे.

आजच्या काळात एखादी व्यक्ती श्रीमंत आहे असं कोणी म्हटलं तर आपल्या डोळ्यांसमोर त्या व्यक्तीची भौतिक श्रीमंती उभी राहते. राहायला बंगले, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या, दागदागिने, दिमतीला भरपूर नोकर चाकर ही आणि अशी बरीच स्थावर आणि जंगम मालमत्ता. पण याला खरंच संपत्ती म्हणावं का? ती चिरकाल टिकणारी आहे का? तर नाही. आपल्या प्राचीन संस्कृतीने भौतिक सुखसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या संपत्तीला नेहमीच दुय्यम स्थान दिलंय. आणि यापेक्षा कितीतरी अधिक पटीने सरस असणाऱ्या विद्यारूपी संपत्तीला मानाचं स्थान दिलंय. या सर्व भौतिक संपत्तींपेक्षा विद्यारूपी धन हे कसं श्रेष्ठ आहे हे सांगताना कोणी एक सुभाषितकार म्हणतो,

न चोर हार्य म्हणजे चोर ज्याची चोरी करून नेऊ शकत नाही अशी गोष्ट. विद्येचं स्वरूप हे दागिन्यांसारखं किंवा पैशाच्या रूपातल्या वस्तूंसारखं नसल्यामुळे तिची चोरी होणे शक्य नाही. न राजहार्यम म्हणजे एखादा बलाढ्य राजा दुसऱ्या राजावर आक्रमण करून त्याच्या राज्यातली धनसंपत्ती लुटू शकतो, त्याप्रमाणे एक राजा दुसऱ्या राज्यातील विद्यारूपी संपत्ती आक्रमण करून बाहुबळाने प्राप्त करू शकत नाही. आजच्या काळात सांगायचं तर एक देश दुसऱ्या देशावर आक्रमण करून त्या देशातली विद्वत्ता मिळवू शकत नाही. भ्रातृभाज्य, भ्रातृ म्हणजे भाऊ आणि भाज्य म्हणजे विभागलं जाणं. ज्याप्रमाणे पिढीजात मालमत्ता ही पुढच्या वारसदारांकडे वारसा हक्काने जाते, पुढे त्या वारसदारांमध्ये त्याची वाटणी होते, त्याप्रमाणे ज्ञानाचं धन हे पुढच्या पिढीमध्ये विभागलं जाऊ शकत नाही. आजोबा पणजोबांकडचं किंवा वडिलांकडचं ज्ञानरूपी धन वारसा हक्कानं मुला नातवंडांपर्यंत पोहोचत नाही, तर प्रत्येकाला ते स्वकष्टानं स्वाध्यायानं मिळवावं लागतं. बरं, या इतर भौतिक मालमत्तेच्या बाबतीत आणि ज्ञानाच्या बाबतीत एक खूप मोठा फरक आहे. तो म्हणजे ही इतर मालमत्ता जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा साहजिकच ती कमी कमी होत जाते, तिचा साठा संपू नये याकरता आपण नेहमी प्रयत्न करत असतो, किंबहुना त्यात कायम भर पडावी याकरताच आपण आयुष्यभर कष्ट करत राहतो. पण ज्ञानाचं धन हे मात्र काही अलौकिकच आहे, कारण आपल्याकडचं ज्ञान हे व्यय म्हणजे खर्च केलं इतरांना दिलं की अधिक वाढतं. त्या ज्ञानाचा आपल्या व्यतिरिक्त आणखीन इतर लोकांपर्यंत प्रसार होतो आणि प्रत्येकजण आपापल्या परीने त्यात आणखी भर घालून इतर लोकांपर्यंत पोचवतो. याउलट आपल्याकडचं ज्ञान, कला ही आपण इतरांना न देता नुसतीच आपल्यापुरती मर्यादित ठेवली तर मात्र काही काळाने का होईना, पण ती संपुष्टात येऊ शकते. म्हणूनच या सुभाषितकाराने श्लोकाच्या शेवटी विद्याधनम सर्वधनप्रधानम म्हणजे विद्यारूपी धन हे सगळ्या प्रकारच्या संपत्तींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे असं म्हटलंय.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जन्ममृत्यू नोंदणी कायद्यातल्या सुधारणेला संसदेची मंजुरी। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ। एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढीमुळे राज्याची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रकाशित होणार। ज्येष्ठ नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं निधन। आणि राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। जन्ममृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे। लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं। उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं। लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026ही मंजूर करण्यात आलं। या विधेयकामुळे सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे। तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि कायदे सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केलं। दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर स्थगित करण्यात आलं। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची

मुदतवाढ देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. या योजनेमध्ये पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. यापूर्वी ही योजना कुटुंबातल्या दोनच सदस्यांना लागू होती. आता ही योजना शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना लागू होणार आहे. राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या अपिलांचा जलद निपटारा करण्यासाठी बृहन्मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठांमध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3 अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, नांदेड जिल्ह्यातलं किनवट, बीड जिल्ह्यातलं केज तसंच नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं न्यायालय स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करायलाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. महाराष्ट्र शेतकरी महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या ऐतिहासिक कायद्याच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र, कायदेशीर आणि सन्मानजनक ओळख देण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं हा कायदा लागू केला आहे. तर यातल्या तरतुदी सर्वसामान्य महिलांना कळाव्यात यासाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पांमुळे राज्यातल्या महानगरांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारायला मोठी चालना मिळणार असून भविष्यातल्या नागरी विकासालाही गती मिळणार आहे. यादृष्टीनं हे प्रकल्प काम सुरू झाल्यापासून 3 वर्षात पूर्ण करण्याच्या उद्देशानं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठकीमध्ये ते काल बोलत होते. राज्यात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या नवीन प्रस्तावित मेट्रो मार्गांमध्ये पुणे जिल्ह्यातलं हडपसर लोणी काळभोर, हडपसर सासवड आणि निगडी वाकड नाशिक फाटा चाकण या मार्गांचा समावेश आहे. रेल्वे कायदा 1989 मधल्या विविध तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. या सुधारणांमुळे विना तिकीट किंवा अनियमित प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश, महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी राखीव जागांचा गैरवापर तसंच तिकीटांच्या बेकायदेशीर हस्तांतरणाविरोधात अधिक कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुधारित तरतुदींनुसार विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना भाड्यासह अतिरिक्त शुल्क भरावं लागणार असून रक्कम न भरल्यास न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणी करण्यास परवानगी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ काल इंडियन मेडिकल असोसिएशननं राज्यात बंद पुकारला होता. या बंदला राज्यभरामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यानं उत्तम कामगिरी केली आहे. जिल्ह्यातल्या मतदारांना गणना प्रपत्रांचं घरपोच वाटप करून त्यांचं डिजिटायझेशन करण्याचं काम 100% पूर्ण झालं आहे. या कामामध्ये रत्नागिरी जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल जिल्ह्यातल्या 5ही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या पथकाचं प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आलं. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. मुंबईत दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गातील साखर कारखान्याची जागा वगळून पर्यायी मार्गांचा विचार करावा, भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळवून द्यावा असे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातल्या पशुपालकांना लोकनेते अजितदादा पवार पशुधन समृद्धी प्रशिक्षण योजनेअंतर्गत पशु

पशुपालनाबाबतचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणात पशुपालन व्यवसाय अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि नफा मिळवून देणारा कसा होईल यावर विशेष भर देण्यात येणार आहे. पंढरपूरहून श्रीक्षेत्र शेगावकडे प्रस्थान केलेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी बीड तालुक्यातल्या श्रीक्षेत्र कपिलधार मार्गे पाली इथं मुक्कामी दाखल झाला. आज पालखीचं बीड शहरामध्ये आगमन होणार आहे. शहरातल्या प्रमुख मार्गांवर पालखीचं स्वागत आणि दर्शनासाठी विविध संस्था तसंच भाविकांकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं काल कोल्हापूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्कालीन कोल्हापूर नगरपालिकेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेले डी वाय पाटील 2 वेळा पन्हाळ्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम केलं होतं. शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी वाय पाटील यांनी अनेक शाळा, अभियांत्रिकी तसंच वैद्यकीय महाविद्यालयं आणि 2 अभिमत विद्यापीठांसह अन्य शैक्षणिक संस्थांचीही स्थापना केली होती. डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजकारण आणि शिक्षणाच्या माध्यमातून पाटील यांनी समाजसेवा केली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पाटील यांना आदरांजली अर्पण केली आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं संयुक्त कारवाई करत माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त केलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या कोमनार जंगल परिसरातून सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली इथल्या महादेवगड पॉईंट इथं काल संध्याकाळी सहलीसाठी कर्नाटकमधल्या निपाणीहून आलेले पर्यटक पाय घसरून 400 फूट खोल दरीत कोसळले. डॉ आयुब सय्यद असं या पर्यटकाचं नाव असून ते संरक्षक कठडा ओलांडून पुढे जात असताना अचानक तोल जाऊन खोल दरीत कोसळले. पोलीस आणि सह्याद्री संस्थेच्या बचाव पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, मात्र अंधार, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीम काल स्थगित करण्यात आली होती, ती आज सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 92% पोहोचल्यानं काल संध्याकाळनंतर गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा नियमित विसर्ग सुरू केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यामध्ये 91% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज शहरात काल जोरदार पाऊस झाला, त्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. रत्नागिरीतही काल पावसाचा जोर काही वाढला आहे. जिल्ह्यातली जगबुडी नदी अजूनही धोक्याच्या इशारा पातळीवरून वाहत आहे. पुणे शहरातली पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक साठा झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणं 100% भरली असून टेमघर धरणातला पाणीसाठा 98% पोहोचला आहे. त्यामुळे पुणे शहराचा पाणी पुरवठा आता नियमित होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. हवामान. आज रायगड जिल्हा, पुणे जिल्ह्याचा घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं जोरदार पावसाचा पिवळा इशारा जारी केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जन्ममृत्यू नोंदणी कायद्यातल्या सुधारणेला संसदेची मंजुरी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढीमुळे राज्याची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रकाशित होणार. ज्येष्ठ नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं निधन आणि राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, सवयींची ताकद इतकी मोठी असते ना की आयुष्यात मोठे बदल एका दिवसात होत नाहीत. एका दिवसाचा व्यायाम शरीर घडवत नाही, एका दिवसाचं वाचन विद्वान बनवत नाही, एका दिवसाची प्रार्थना मन शांतही करत नाही. पण म्हणाले ना सवयींची ताकद, पण या सगळ्या गोष्टी रोज केल्या तर त्या आयुष्य नक्की बदलतात. आणि यशाचं रहस्य एखाद्या मोठ्या संधीमध्ये नसतं, ते खरंच असतं ते रोज जपलेल्या छोट्या छोट्या सवयींमध्ये. मग बघा, आज स्वतःला एक प्रश्न विचारा की अशी माझी कोणती सवय आहे की जिच्यामुळे मी स्वतःला आणि दुसऱ्यालाही आनंद देऊ शकतो. तोपर्यंत ऐकत राहा पुढचं गाणं.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या

दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

श्रोते हो, काही गोष्टी अशा असतात ना की ज्यांची किंमत त्यांचं अस्तित्व संपल्यावर कळते. म्हणजे थोडा हार्श वाटेल पण खरंच नाही का, वेळ, विश्वास आणि माणसं. म्हणजे वेळ निघून गेल्यावर ती परत मिळत नाही, तसंच माणसं एकदा निघून गेली की ती परत भेटत देखील नाहीत. विश्वास तुटल्यानंतर तो पूर्वीसारखा कदाचित राहत नाहीत, पण पुन्हा एकदा तो मिळवून देण्यासाठी आपल्याला पुरेपूर प्रयत्न करावे लागतात. आणि माणसं अर्थात म्हणाले तसेच की ती दूर गेल्यानंतर त्यांच्या आठवणी मात्र कायम जवळ राहतात. म्हणून आज एवढंच करूया, ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्याशी बोलायला एखादा क्षण काढूया, ज्यांनी आपल्यासाठी काही केलं आहे त्यांचे मनापासून आभार मानूया, कृतज्ञता व्यक्त करूया. आणि ज्यांच्यासोबत थोडक्यात का होईना, छोटासा का होईना गैरसमज झाला असेल आणि त्यामुळे ते नातं दुरावलं असेल, तर तिथे संवादाची एक छोटी खिडकी उघडी ठेवूया. कारण आयुष्यात प्रत्येक गोष्ट जिंकणं महत्त्वाचं नसतं, काही नाती जपणं त्याहूनही महत्त्वाचं असतं, नाही का?

श्रोते हो, 7:45 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि आता आपण ऐकणार आहोत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा सातवा भाग.
1: लॉर्ड सँडहर्स्ट 1895 ते 1900 दरम्यान मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. त्यांनी मुंबई प्रांताची सूत्र हातात घेतली तेव्हा मुंबई शहरात गिरणी उद्योग ऐन भरात आला होता. गिरण्या आणि त्यांच्यावर आधारित इतर उद्योगधंद्यांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या आणि त्यामुळे देशभरातले लोक मुंबईत येऊन स्थायिक व्हायला लागले होते. तेव्हाच्या मुंबई शहराची व्याप्ती भायखळा माझगावपर्यंतच मर्यादित होती.

0: त्याच मर्यादित जागेत लोकांची वस्ती वाढायला लागली होती. त्यामुळं जागा मिळेल तिथं झोपड्या उभ्या करून लोक राहायला लागले होते. झोपड्यांची दाटी, अरुंद गल्ल्या, त्यातूनच वाहणारं सांडपाणी यामुळे रोगराईला आमंत्रण मिळालं होतं. ताप, अतिसार हे तर तेव्हाच्या मुंबईच्या पाचवीलाच पुजलेले आजार होते. पण त्यांचा स्फोट झाला तो 1896 साली आलेल्या प्लेगच्या साथीनं.
1: लॉर्ड सँडहर्स्ट यांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून सूत्र हाती घेतली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईत प्लेगचा प्रादुर्भाव झाला. प्लेगचा पहिला रुग्ण भायखळाजवळच्या मांडवी भागात 23 सप्टेंबर 1896 रोजी सापडला. त्याच्या पुढच्या 2 महिन्यात मुंबईत प्लेगची साथ झपाट्यानं पसरत गेली आणि मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडायला लागले. दर आठवड्याला मुंबईत अंदाजे 1900 लोक प्लेगला बळी पडत होते. अलीकडेच येऊन गेलेल्या COVID-19 सारखीच परिस्थिती तेव्हा निर्माण झाली होती. एकंदर गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश प्रशासनानं 2 प्रकारचे उपाय योजण्याचं ठरवलं. त्यातला पहिला म्हणजे ह्या रोगावर वैद्यकीय उपाययोजना शोधणं आणि दुसरा म्हणजे हा रोग ज्या अस्वच्छतेमुळे निर्माण झाला होता तिचं निराकरण करणं.
0: वैद्यकीय उपाययोजना शोधण्यासाठी आणि राबवण्यासाठी वैद्यकीय पथक कामाला लागलं. अस्वच्छता निर्मूलनासाठी लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या पुढाकारानं एपिडेमिक डिझीज ऍक्ट 1897 म्हणजेच 1897 साथरोग नियंत्रण कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्याअंतर्गत प्लेगचा प्रभावीपणे सामना करता यावा यासाठी प्रशासनाला व्यापक अधिकार देण्यात आले. COVID-19 नियंत्रणासाठीही याच कायद्याचा वापर करण्यात आला होता.
1: मुंबई शहरातल्या अस्वच्छता निर्मूलनासाठी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी शहर सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला. दाटीवाटीच्या गलिच्छ वस्त्या हटवून त्या जागी मोठी हवेशीर निवासस्थानं, रुंद गल्ल्या आणि रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सोयी करण्यासाठी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी 1898 बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने नंतर मुंबई शहराचा कायापालट केला.
0: 1899 साली या ट्रस्टनं बेलासिस रोडवर म्हणजेच आजच्या जहांगीर बोमन बेहराम मार्गावर बांधायला घेतलेल्या पहिल्या BIT चाळीचा पायाभरणी समारंभ लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते करण्यात आला होता. या प्रसंगी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी जी सिमेंट लिंपायची चांदीची थापी वापरली होती ती भायखळ्याच्या भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयात आजही पाहायला मिळते. नंतरच्या काळात ट्रस्टतर्फे अशा अनेक चाळी बांधण्यात आल्या. आज या चाळींना आपण BIT चाळी म्हणून ओळखतो. भायखळा लालबागच्या चाळी आणि पुढं दादर माटुंग्यापर्यंत योजनाबद्ध पद्धतीनं बांधलेल्या हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी, 5 गार्डन अशा उच्चभ्रू वसाहती दिसतात. त्यांच्या उभारणीची सुरुवात लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या काळात त्यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून झालेली आहे.
1: 1900 लॉर्ड सँडहर्स्ट यांनी गव्हर्नर पदाची सूत्र खाली ठेवल्यानंतर 18 डिसेंबर 1902 रोजी शिल्पकार जॉर्ज एडवर्ड वेड यांनी घडवलेला लॉर्ड सँडहर्स्ट यांचा संगमरवरी पुतळा ओव्हल मैदानाच्या वायव्य कोपऱ्यावर उभारण्यात आला. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या पुतळ्यासाठीही मुंबईकर नागरिकांनी वर्गणी जमा केली होती.
0: इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बांधल्या गेलेल्या मोठ्या रस्त्याला लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सँडहर्स्ट रोड असं नाव देण्यात आलं. या पश्चिम किनाऱ्यावरच्या गिरगाव चौपाटीपासून सुरू होऊन थेट पूर्व किनाऱ्यावरच्या भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणाऱ्या लांब रुंद रस्त्याने कोंदटलेल्या मुंबई शहरात वायुविजनाची चोख व्यवस्था केली होती. या रस्त्याचं आजचं नाव सरदार वल्लभभाई पटेल मार्ग असं आहे. सँडहर्स्ट रोड या नावाचं हार्बर मार्गावरचं रेल्वे स्टेशनही मुंबईत आहे.
1: मुंबई शहरातल्या इतर सर्व ब्रिटिश पुतळ्यांप्रमाणे हा पुतळाही ऑगस्ट 1965 संग्रहालयात हलवण्यात आला. ह्या पुतळ्याची चर्चगेट स्ट्रीटवरची मूळ जागा सध्या रिकामी आहे.
0: भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या परिसरात एडविन सॅम्युअल

0: मॉन्टेग्यू यांचाही एक पुतळा दिसतो. एडविन मॉन्टेग्यू हे इंग्लंडचा राजा पंचम जॉर्जच्या काळात इंग्लंडमधून ब्रिटिश भारताचा कारभार पाहणारे भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होते. ते विचाराने उदारमतवादी आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल आस्था बाळगणारे अधिकारी होते.
1: 1924 साली झालेल्या त्यांच्या मृत्यूपश्चात 14 मे 1925 या दिवशी तत्कालीन मद्रास प्रांताचे सदस्य व्ही श्रीनिवास शास्त्री यांच्या हस्ते मॉन्टेग्यू यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याखाली असलेल्या पाटीवर मजकूर कोरला होता, लव्ह द पीपल ऑफ इंडिया, हॅड फर्म फेथ इन देम अँड स्ट्रव फॉर देअर फ्रीडम विथ रेअर करेज अँड मॅग्नॅनिमिटी.
0: केवळ एका डोळ्यावर चष्म्याचं भिंग असलेला मॉन्टेग्यू यांचा पुतळा चर्चगेट स्थानकासमोर पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यावर उभारण्यात आला होता. आता या ठिकाणी हुतात्मा चौकाच्या दिशेने उघडणाऱ्या भुयारी मार्गाचं प्रवेशद्वार आणि बस स्थानक आहे.
1: एडविन सॅम्युएल मॉन्टेग्यू यांचा पुतळा भाऊ दाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर निवांत उभा आहे.

अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 7वा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोतेहो, आता आपण ऐकला अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. सकाळचा हा प्रवास सुरू आहे आणि या प्रवासात एक छोटासा विचार तुमच्यासोबत मला व्यक्त करावासा वाटतोय. आपण सगळेच कुठे ना कुठे पोहोचण्याच्या घाईत असतो. वेळ कमी आहे, काम जास्त आहे आणि धावत राहणं हीच आता आपल्याला सक्सेसची एक व्याख्या झालेली आहे. आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिवस. रस्त्यावरचे सिग्नल आपल्याला 3 साधे संदेश देत असतात, पण आपण ना ते वाहतुकीच्या बाबतीत लक्षात घेत ना आपल्या आयुष्याच्या बाबतीत. म्हणजे बघा, विचार केला तर आपल्या आयुष्यालाही याच 3 गोष्टींची गरज असते. कधी भावना उफाळून आल्या की थोडं थांबणं, त्यांच्यावर मर्यादा ठेवणं, निर्णय घेताना सावध राहणं आणि योग्य वेळ आल्यावर आत्मविश्वासाने पुढे जाणं. शिस्त ही केवळ नियम पाळण्यापुरता नसते, ती दुसऱ्याच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी स्वीकारण्याचं नाव असते. आज घराबाहेर पडताना वाहतुकीचे नियम पाळूया आणि आजच नव्हे तर इथून पुढे नेहमीच वाहतुकीचे नियम पाळूया आणि स्वतःसोबत दुसऱ्याच्याही प्रवासाला सुरक्षितता देऊया. चला तर ऐकूयात हे एक शेवटचं गाणं. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि आपल्यासह सर्वांनाच आनंद देण्याचा प्रयत्न करा.

प्रल्हाद जोशी या बैठकीत सहभागी होणार आहेत. वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीनं आजपासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठीचं समुपदेशन अर्थात नीट यूजी काउन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया आजपासून 12 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्थांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवावी लागेल असं या समितीनं कळवलं आहे. समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयानं उमेदवारांना एमसीसी पोर्टलवरील नोंदणी, पसंतीक्रम नोंदवणं आणि जागा वाटप या प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत करणारे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ जारी केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जारी करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी 10 वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत पतधोरण आढाव्यातील व्याजदरासह अन्य निर्णय जाहीर करतील. बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक सोमवारी सुरू झाली होती. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची कठोर धोरणात्मक भूमिका या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक मुख्य रेपो दर 5.25% कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. 6 सदस्यांची पतधोरण समिती आपली तटस्थ भूमिकाही कायम ठेवेल असाही अंदाज आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुका हा एक देखावा असून अशा पोकळ उपक्रमातून वास्तव लपवता येणार नाही असं म्हटलं आहे. प्रत्यक्षात तिथं जनतेचं आंदोलन आणि पाकिस्तानी दलांकडून अनियंत्रित हत्या सुरू आहेत. यावर्षी जूनपासून सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारवाईत किमान 90 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं. मानवी हक्कांबद्दल पाकिस्तान करत असलेल्या ढोंगी उपदेशाचं सत्य जगानं ओळखलं पाहिजे असंही ते म्हणाले. दरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आउटरीच सत्राला उपस्थित राहण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे निमंत्रण दिलं आहे असंही यावेळी जयस्वाल यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत लोक इथं भेट देऊ शकतील. या कालावधीत उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुलं राहील. प्रवेशाची अंतिम वेळ संध्याकाळी 5 वाजता असेल. देखभालीच्या कामासाठी हे उद्यान दर सोमवारी बंद राहील. या उद्यानातील प्रवेश विनामूल्य असेल. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना आणि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष प्रवेश दिला जाईल. तसंच राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी करता येईल असं राष्ट्रपती भवनाच्या एका निवेदनात म्हटलं आहे. इथेनॉल हे कृषी क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी इथेनॉलचं धोरण शेतकरी केंद्रित असणं आणि पिकाचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं मत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं. त्यांनी शेतकरी नेत्यांच्या सर्व सूचना ऐकू घेतल्या आणि इथेनॉल बाबतच्या त्यांच्या मतांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी ग्वाही दिली. इथेनॉलमुळे देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल. शेतकरी संघटना धोरण निर्मितीतील भागीदार आहेत असं प्रतिपादनही चौहान यांनी केलं. या बैठकीदरम्यान शेतकरी नेत्यांनी इथेनॉलला पाठिंबा दर्शवला. इथेनॉलमुळे शेतातील उत्पादनं केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता ती पेट्रोल पंप आणि ऊर्जा बाजारपेठेपर्यंत पोहोचतील. मका किंवा ऊस कोणत्याही पिकाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असंही शेतकऱ्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तर प्रदेश सरकार 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक तसंच आरोग्यविषयक गरजांसाठी प्रवास करणं शक्य होईल असं सरकारनं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सरकारनं महिला कल्याण विभागासाठी अतिरिक्त 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे महिला आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित महत्वाच्या योजना अधिक बळकट होतील असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे.

येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात काल भारतीय ध्वज असलेल्या MSV फैज नुरे ओलिया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. सौदी अरेबियातून तेल घेऊन निघालेलं हे जहाज या हल्ल्यामुळे समुद्रात बुडालं. मात्र या जहाजावरील सर्व 13 भारतीय नागरिकांसह 14 जणांना वाचवण्यात आलं आहे. रियादमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले चिंताजनक असून व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत आणि या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून होणारी मुक्त आणि विना अडथळा वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे असंही परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. दक्षिण कोरियात आजपासून कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. तैपेई खुल्या महिला एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवणारी तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांच्यासह आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताकडून या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारात 33 क्रीडापटू आपलं कसब आजमावणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी

FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र ऐकूयात आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र. नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. सकाळी 11 वाजता सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला. मात्र विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करून यासंबंधी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी लावून धरली. प्रश्नोत्तराचा तास हा कामकाजाचा एक महत्वाचा भाग असून त्याद्वारे प्रत्येक सदस्याला जनहिताचे मुद्दे मांडण्याची संधी मिळते, त्यामुळे कामकाज सुरळीत चालू देण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. लोकशाहीत सभागृहात फलक झळकवणे किंवा घोषणाबाजी करणे योग्य नाही असं सांगून त्यांनी विरोधकांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेतही विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज काही वेळासाठी स्थगित झालं होतं. आजचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती सी पी राधाकृष्णन यांनी गदारोळातच शून्य प्रहराचं कामकाज सुरू केलं. जम्मू काश्मीरमधले भाजपचे खासदार सत पॉल शर्मा यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला 7 वर्ष पूर्ण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या निर्णयामुळे जम्मू काश्मीरचा विकास झाला असून अनेक सकारात्मक बदल झाल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय येत असल्याचं सदनाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नसून तो 5.25% कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. महागाईवर नियंत्रण आणि स्थिर आर्थिक विकास यांच्यात समतोल साधण्याच्या उद्देशानं पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवला असून तटस्थ भूमिका स्वीकारली आहे असं मल्होत्रा यांनी सांगितलं. गेल्या

च्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केल्याचं त्यांनी सांगितलं. किरकोळ चलनवाढीवर आधारित महागाई दराचा अंदाज मात्र 5.1% 5% केल्याची माहिती त्यांनी दिली. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असून ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील असं ते म्हणाले. देशांतर्गत परिस्थितीविषयी बोलताना मल्होत्रा यांनी अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. जागतिक परिस्थिती, अल निनो, भूराजकीय कारण यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा चलनवाढीचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आज 7 वर्ष पूर्ण झाली. हा देशासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. कलम 370 ची सुरुवातच तात्पुरते या शब्दाने झाली होती, तरीही कोणत्याही सरकारने ते रद्द करण्याची इच्छाशक्ती दाखवली नव्हती. भाजप सरकारनं हा निर्णय घेतला आणि 2019 गृहमंत्री अमित शाह यांनी उचललेलं पाऊल हे सरदार पटेल यांच्याच दृढ निश्चय प्रतिबिंब असल्याचं भाटिया यांनी नमूद केलं. झारखंडमध्ये सरायकेला खरसावा भागात केंद्रीय राखीव पोलीस बल आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 3 नक्षलवाद्यांना अटक केली. यापैकी मदन महतो याच्यावर सरकारनं 15 लाखांचं तर अन्य दोघांवर 5 आणि 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. या तिघांकडून 3 AK-47 बंदुका जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आषाढी वारी पूर्ण करून परतलेल्या श्री गजानन महाराजांच्या दिंडीचं आज बीड शहरात आगमन झालं. विविध ठिकाणी पुष्पवृष्टी, आरती आणि जयघोषाने दिंडीचं स्वागत करण्यात आलं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी पालखीचं दर्शन घेऊन पूजन केलं. पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 93.49% पोहोचला आहे. धरणात सध्या 24,531 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून 28,134 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. उजव्या कालव्यातून 1,000 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दक्षिण कोरियाच्या आसन इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताच्या ईशराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती

वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली. त्यावर प्रश्नोत्तराच्या तासात प्रत्येक सदस्याला जनहिताचे मुद्दे मांडता येतात त्यामुळे हा तास सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी विरोधकांना केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून आज राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. कलम 370 रद्द केल्याला आज 7 वर्ष पूर्ण झाल्याची आठवण जम्मू काश्मीरचे भाजप खासदार सत पॉल शर्मा यांनी जागवली. हा दिवस केवळ जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले. तर हरियाणाचे खासदार संजय भाटिया यांनी हायड्रोजन रेल्वे सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. 7 वर्षांपूर्वी कलम 370 आणि 35A मागे घेतल्यापासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशातल्या लोकांच्या जीवनमानात चांगला बदल घडल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे पायाभूत सोयीसुविधा वाढल्या आणि शिक्षण आरोग्य क्रीडा उद्योग या क्षेत्रातल्या संधींमध्ये वाढ झाली असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीत म्हटलं आहे. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते. त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमावरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगलविरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी नोंदवलं. मात्र न्यायालयाचा हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नीट पेपरफुटीविरोधातल्या कठोर कारवाईसह देशातल्या परीक्षांशी संबंधित वादाविषयी जेनझीबरोबर संवाद साधणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ फेसबुकवरून 5 ते 6 तासांसाठी हटवण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचं संचालकांनी म्हटलं आहे.
बीएचएमएस डॉक्टर्सना अॅलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. ब्रिक्स देशांदरम्यान सांस्कृतिक सहकार्य वाढवणं

0: मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद भारताकडे असताना सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि त्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं हे बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशा राणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीने चीनच्या आन जी युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीने चिनी तैपईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनी दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हेलो दोस्तों, मैं हूं आरजे गंधर्व, आपका दोस्त, आज का आपका होस्ट. हमने अभी गाना सुना था ये काली काली आंखें. इस बेहतरीन गाने की फरमाइश की थी प्रणव शिंदे जी ने मानखुर्द मुंबई से. वो कहते हैं डांस हमारे जीवन की वो खूबसूरत भाषा है जो बिना कुछ बोले दिल के हर जज्बात को बयां कर देती है. ये सिर्फ मनोरंजन का साधन नहीं बल्कि तनाव को दूर करने, शरीर को ऊर्जावान बनाए रखने और आत्मा को खुशी देने का एक बेहतरीन माध्यम है. थैंक यू सो मच. ये सॉन्ग वो डेडिकेट करना चाहते थे आज जिनका बर्थडे है, काजोल जी को. चलिए अगला गाना सुनते हैं.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार, 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR च्या माध्यमातून आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड FM रेनबो वाहिनी ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं स्वागत आहे. दुपारचे ठीक 2:03 होत आहेत, कार्यक्रम सुरू होतोय चला दोस्त हो बोलू काही. आणि या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी हजर झालेली आहे मी दुहिता सोमणखेर.

या रानामध्ये पानापानांमध्ये किंवा आपण असं म्हणूया की संपूर्ण निसर्गामध्येच आपल्याला आकर्षून घेण्याची एक अनोखी ताकद असते. म्हणजे तो झाडांचा गवताचा हिरवा रंग असू देत किंवा वेगवेगळ्या रंगाची फुलं असू देत, धबधब्यांचा शुभ्र असा जो रंग असतो तो असू दे, हा कुठलाही रंग असला ना तरी त्यांचे काही विशिष्ट आकार असतात जे आपल्या मनात ठसलेले असतात. किंवा एखादं पान किंवा एखादं फूल हे या विशिष्ट आकाराचंच असतं असं आपल्या डोक्यात असतं. पण कधीतरी कसं होतं, एखादं फळ किंवा फूल किंवा पान हे वेगळ्याच आकाराचं तयार होतं. कदाचित ते पान त्याची पूर्ण वाढ होत असताना, त्याचा विकास होत असताना त्याच्यामध्ये काहीतरी अडसर येतो किंवा ते काहीतरी एखादी अळी किंवा एखादा कीटक त्याच्याकडून ते खाल्लं जातं आणि त्याचा एक वेगळाच आकार तयार होतो. हे फळांच्या बाबतीत सुद्धा आहे. अनेकदा त्याच्यावरती अनेक मीम्ससुद्धा सोशल मीडियावरती आलेले आहेत. म्हणजे एखादं विशिष्ट फळ दुसऱ्याच एखाद्या फळासारखं दिसायला लागतं आणि मग त्याला नेमकं आता काय म्हणायचं, कुठल्या फळाचं नाव द्यायचं, अशा प्रकारची मीम्ससुद्धा सोशल मीडियावरती खूप व्हायरल झालेली होती आणि होत असतात सातत्याने. पण आपण कधीतरी असं बघितलं असेल की एखादी भाजी किंवा एखादं फळ ह्याला एखादा विशिष्ट आकार मिळालेला असतो. म्हणजे जो त्याचा ठरीव साचेबद्ध आकार आपल्या दृष्टीने असतो त्याच्यापेक्षा त्याचा आकार काहीतरी वेगळाच होतो आणि मग आपल्याला खूप अप्रूप वाटायला लागतं की अरे वा काय भन्नाट आहे, म्हणजे आमच्याकडे अशा आकाराची भाजी आली किंवा आमच्याकडे अशा आकाराचं फळ आलं असं आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा वाटायला लागतो. तर या वेगळेपणाबद्दलच आज आपण बोलायचं आहे. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये. तर हा वेगळेपणा नेमका काय आहे आणि तो आपल्या दृष्टीला कसा दिसतो आणि आपण त्याच्याकडे कशा प्रकारे बघतो, या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बोलूया.

असं जगा वेगळं काही आपल्याला दिसलं ना की आपल्याला लगेच सांगावं, ते दाखवावं कोणाला तरी असं वाटत असतं. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे कदाचित आपल्यापैकी अनेकांनी हे अनुभवलं असेल की एखादं फळ आपल्या समोर एखाद्या वेगळ्या रूपात आल्यानंतर, किंवा हे असं साधारण ना 90s च्या दशकामध्ये हे खूप वेळा व्हायचं, म्हणजे नारळ फोडल्यानंतर आतमध्ये कदाचित त्याला कोंब आलेला असायचा कधीतरी, आणि मग तो जो नारळ असतो त्या कोंबाचा आकार काहीतरी वेगळा दिसला, मग त्याच्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या देवतेचं दर्शन व्हायचं त्या आकारामध्ये, किंवा एखादं फळ असेल, कदाचित सफरचंद, आंबा, कुठल्याही प्रकारचं फळ असू शकतं, मग त्या सफरचंदामध्ये किंवा आंब्यामध्ये सुद्धा असंच कुठल्या तरी देवतेचं दर्शन व्हायचं, आणि बघा बघा की आमच्याकडे साक्षात त्या देवतेचं दर्शन या फळाच्या, या भाजीच्या, या फुलाच्या रूपाने झालेलं आहे, असं अनेकदा व्हायचं. तुम्ही सुद्धा हे सगळं अनुभवलं असेल, नाही का? कदाचित स्वतःच्या घरामध्ये, कदाचित शेजारी पाजारी नातेवाईकांमध्ये हे नक्की झालेलं असू शकतं. पण मला एक गोष्ट सांगा की जेव्हा आपण निसर्गातल्या नैसर्गिक काही गोष्टींमध्ये असे आकार बघतो जे त्यांच्या ठरीव नेहमीच्या आकारापेक्षा वेगळे असतात, तेव्हा आपल्याला अप्रूप वाटतं, कौतुक वाटतं, आणि आपण इतरांना दाखवायला लागतो. पण हेच जर माणसांच्या बाबतीत घडलं तर काय होतं, तर तुम्ही काय विचार करता? म्हणजे त्याला खरं तर आपण वेगळेपणा न म्हणता आपण त्याला माणसामधलं व्यंग असं म्हणतो, पण हे व्यंग जर आपल्याला माणसामध्ये दिसलं तर साहजिकच त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला असतो, हो की नाही? थोडं आणखीन बोलूया या विषयावरती, पण त्याआधी एक गाणं ऐकूया.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

या संदेशाच्या आधी आपण जे गाणं ऐकलं चौकट राजा या चित्रपटातलं, की मी असा कसा वेगळा, एखाद्या फळाचं किंवा भाजीचं रूप नेहमीपेक्षा जर काही वेगळं असेल तर आपण त्याचं आश्चर्य करतो, पण एखाद्या माणसामध्ये जर असं काही व्यंग दिसलं तर सुरुवातीला त्याची थट्टा, टिंगल, टवाळी केली जाते, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण आहे की आमच्या परिचयामधल्या एक काकू होत्या, तर त्या कुणीही भेटलं, अगदी कुणीही व्यक्ती भेटली की आधी त्याचं रंगरूप कसं आहे, नाकी डोळी नीटस आहे ना, हे सगळं बघून घ्यायच्या आणि मगच त्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात करायच्या. बरं, एखादी नवीन व्यक्ती भेटली की त्याचं वर्णन करत असताना सुद्धा त्या इतकं रंगवून रंगवून वर्णन करायच्या, मग त्याचं नाकच कसं होतं, कानच कसे होते, हाताची बोटच कशी होती, हे इतकं अगदी डिटेलमध्ये त्या वर्णन करून सांगायच्या. पण ती व्यक्ती बोलली कशी, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा होता हे लक्षात घेण्यापेक्षा त्याचं रंगरूप बघायचं, किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जर काही अशा प्रकारचा वेगळेपणा असेलच तर मग त्याच्याबद्दल एकतर कीव करणं किंवा फार अगदी दया दाखवणं, किंवा मग काही जर काही वेळेला असंही होतं या व्यंगाच्या बाबतीत की ती व्यक्ती कुरूप दिसायला लागते किंवा अतिशय विचित्र असं त्या व्यक्तीचं दिसणं होतं, पण म्हणून त्याच्यामुळे घाबरून जायची काही गरज नसते किंवा त्याच्यामध्ये काही बिभत्सपणा वाटण्यासारखी गोष्ट नसते. ते नैसर्गिक असतं आणि ते तसंच समोर आपल्या आलेलं असतं, तर ते जर त्या व्यक्तीने स्वतः, त्याच्या कुटुंबियांनी जर ते सगळं ॲक्सेप्ट केलेलं असेल तर आपल्या समाजात वावरणाऱ्या इतर लोकांना त्याचा का बरं प्रॉब्लेम असावा.

निसर्गातली एखादी वेगळ्या आकाराची, वेगळ्या प्रकारे दिसणारी एखादी गोष्ट जर आपल्या नजरेस पडली तर ती आपल्याला आकर्षित करून घेते, ती आपल्याला वेगळी वाटते, त्याचं कौतुक आपल्याला वाटतं आणि ती निसर्गाची किमया वाटते. पण हेच जर माणसाच्या बाबतीत घडलेलं असेल तर त्याला मात्र व्यंग असं नाव दिलं जातं. तर याच विषयावरती आज आपण बोललोय आपल्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये. आणि आपले बरेच श्रोतेसुद्धा सहभागी झालेले आहेत आणि हा विषय वेगळा आहे आणि आवडलाय असं सुद्धा अशा सुद्धा श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पण हा विषय फक्त आवडण्यापेक्षा किंवा वेगळा वाटण्यापेक्षा हे आपण सगळ्यांनीच मान्य करायला हवं. आणि जेव्हा आता आपल्याला कुठल्याही माणसामध्ये अशा प्रकारचं एखादं व्यंग दिसेल तेव्हा त्याच्यावरती हसण्यापेक्षा किंवा त्याची कीव करण्यापेक्षा, त्याला दया दाखवण्यापेक्षा, तो आपल्यासारखाच माणूस आहे हे आपण सगळेजण मान्य करूया आणि त्याला आपल्यातलाच, तो आपलाच आहे असं म्हणूनच त्याच्याबरोबरचं आपलं सगळं वर्तन असू देत. तर या कार्यक्रमातून खरोखरच तुमच्यापर्यंत काही पोचलं आहे हे नक्की जाणवत राहील. बरं, आणि आता वेळ झालेली आहे चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची. एका अत्यंत लोकप्रिय गाण्यासह जे या विषयाशी सुद्धा निगडित आहे, तर अशा एका गाण्यासह आता चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये इथेच थांबते. ठीक 3 वाजता ऐकूया प्रादेशिक मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्तधोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे. तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जावर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वयाशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र

विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणावर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीश म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत समाज माध्यमांवर प्रसारित झालेले आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमावरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्यात येतील असा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर देखील कोणतेही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात IIM चे 227 डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. बाजारपेठेतल्या प्रत्येक उत्पादनाचा दर्जा, शुद्धता आणि त्याला मिळालेल्या प्रमाणनाची माहिती मिळवणं हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं जाहीर करावं या मागणीसाठी केलेल्या एका याचिकेवर अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापली बाजू मांडण्यासाठी न्यायालयानं 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. ही याचिका गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात न्यायालयासमोर आली होती, परंतु या वर्षभराच्या काळात फार कमी राज्यांनी आपली बाजू मांडली होती. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आनची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपईच्या युपो पायी हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनीथ दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. पुरुष दुहेरीत कृष्णप्रसाद गरग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय या जोडीनं थायलंडच्या जोडीचा 21-16, 21-18 असा पराभव करून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याचा जोर वाढला असून प्रवाहासोबत लहान मोठे दगड वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीनं वनविभागानं हा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल.

ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथिक डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआरच्या माध्यमातून आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. दुपारचे ठीक 3:10 होत आहेत. सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू होतोय आणि या कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अगे रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्रमैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल 0 आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

आज सुद्धा सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये काही लघुपटांविषयी सांगायचं आहे. तर त्यातला पहिला लघुपट आहे बॅटरी लो. अगदी तुम्ही विषयाचं किंवा या लघुपटाचं नाव ऐकूनच आपल्या प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलकडे आपलं लक्ष गेलं असेल की आपल्या मोबाईलची बॅटरी लो झालेली नाही ना, ती व्यवस्थित आहे ना, आपल्याला पुरेशी नाही तर लगेच चार्जिंग पिन त्याला जोडायला हवी आपल्याला. तर झालं असं की एक तरुण मुलगा आहे, बाहेरून घरात आलेला आहे आणि आपल्या फोनकडे बघतो तर बॅटरी लोचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो फोन चार्जिंगला लावतो आणि सगळी कामं, त्याची घरातली काय काय कामं करत राहतो. अगदी 2 मिनिटात तयार होणारा जो तरुणाईचा आवडता पदार्थ असतो तर तो पदार्थसुद्धा, त्या नूडल्स तो तयार करतो, त्या खाऊन होतात. आणखीन काही चुटपुट चुटपुट इकडची तिकडची कामं असतात ती तो करतो आणि आता आपला फोन पुरेसा चार्ज झालेला असेल म्हणून तो फोन हातामध्ये घेतो आणि त्याला कळतं की आपण फोन चार्जिंग करत असताना फोनच्या चार्जरची केबल तर आपण आपल्या फोनला, आपल्या हँडसेटला कनेक्ट केलेली होती, पण जिथून विद्युत कळ दाबणं आवश्यक असतं तर ती कळ दाबायची राहून गेलेली आहे. अरे अरे अरे अरे. आणि एक म्हणजे खरं त्या लघुपटात असं घडत नाही पण आपल्याही आयुष्यामध्ये जेव्हा असं घडतं तेव्हा छातीत एक बारीकशी कळ येते की अरे देवा, म्हणजे एवढा वेळ एकतर आपण आपल्या हातातून फोन बाजूला ठेवलेला होताच, तोही चार्ज

साठी तो अधिकाधिक वापरता येईल यासाठी, पण इतका वेळ आपण चार्जिंगची कळ न दाबून, ती विद्युत कळ न दाबून मोठा गाढवपणा केलेला आहे. तर तुमच्या बाबतीत असं होऊ नये, त्याच्यामुळे पटापट आपल्या मोबाईलमध्ये बघा, जर बॅटरी लो झालेली असेल तर फोन चार्जिंगला लावा आणि तोपर्यंत हे गाणं ऐका.

0: 3:25 झालेली आहेत. सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपण सगळेजण ऐकत आहात FM रेनबो वाहिनीवरती. पुढचा जो आपला लघुपट आहे त्याचं नाव आहे द नोट. आपल्याला माहिती आहे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये कदाचित घरात किंवा ऑफिसमध्ये सुद्धा आपण स्टिकी नोट नावाचा एक भाग वापरत असतो की छोट्या छोट्या अशा त्या स्टिकी नोट्स असतात ज्यांचा वरचा भागाला एक चिकटपणा असतो आणि आपल्या वहीमध्ये कपाटावरती टेबलवर अशा कुठेही त्या आपण चिकटवू शकतो एखादी गोष्ट आपल्याला आठवणीत राहण्यासाठी किंवा त्या गोष्टीचं सतत जर स्मरण आपल्याला ठेवायचं असेल तर ती गोष्ट त्या स्टिकी नोटवरती लिहून आपण ठेवू शकतो. तर अशीच एक नोट एका फ्रीजवरती लावलेली आहे आणि त्या नोटवरती काय लिहिलेलं आहे, वेकअप अँड चेस इट. म्हणजे उठा, जागे व्हा आणि तुम्हाला जे ध्येय साध्य करायचं आहे ते साध्य करा. या अशा प्रकारची नोट असते आणि सकाळी लवकर उठूनच ती व्यक्ती काम करायला बसलेली आहे. लॅपटॉपवरती त्या कीबोर्डवरती भरभर भरभर भरभर बोटं चालत आहेत आणि आपल्याला असं दिसतं की चहाचा एक कप होतो, दुसरा कप होतो, तिसरा कप होतो. थोड्या थोड्या काळाने ही व्यक्ती चहा घेते पण काहीही करून हे काम पूर्ण करायचंच हे त्या व्यक्तीचं ध्येय आहे. आणि अगदी त्या लघुपटामध्ये आपल्याला असं दिसतं की थोड्या वेळाने संपूर्ण लघुपटामध्ये माणसाचा चेहरा तर दिसलेलाच नाही आहे पण थोड्या थोड्या वेळाने ज्या लॅपटॉपवरती ज्या स्क्रीनवरती काम सुरू आहे त्या स्क्रीनच्या खालती उजव्या कोपऱ्यामध्ये जी वेळ येते ती वेळ मात्र आपल्याला बदलत गेलेली दिसते आहे. आणि सतत त्या व्यक्तीचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर चहाचे कपचा कप सुद्धा रिचवले जात आहेत. दुसरा दिवस उजाडतो आणि जी पहिली नोट लिहिलेली असते, जी पहिली चिठ्ठी लिहिलेली असते तिच्या शेजारी आणखीन एक चिठ्ठी येऊन चिकटते पण त्या चिठ्ठीवर नक्की काय लिहिलं आहे ते आपल्याला आधी कळत नाही. जेव्हा आपल्याला पुन्हा एकदा लॅपटॉपची स्क्रीन दिसते, त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं दिसतं, तेव्हा त्या दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय असेल याचा अंदाज येतो आणि मग त्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलं आहे त्याचा अर्थही लागतो. तर त्या दुसऱ्या चिठ्ठीमध्ये दुसऱ्या नोटमध्ये नक्की काय लिहिलेलं असेल याचा तुम्हीही विचार करा हे गाणं ऐकता ऐकता.
1: विसरूनी जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा.

तर द नोट या लघुपटाबद्दल बोलत असताना वेकअप अँड चेज इट अशा प्रकारे लिहिलेली एक नोट समोर दिसते आणि जरजर जरजर ती व्यक्ती अतिशय मन लावून काम करते. पण अनेकदा आपल्या बाबतीत असं होतं ना की आपण कितीही मन लावून काम केलं तरी काही ना काही कारणाने आपलं जे ध्येय असतं ते आपल्याला साध्य करता येत नाही. आणि अनेकदा असं होतं की काही राजकारण असतं किंवा कोणीतरी काहीतरी टेकू लावून पुढे गेलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपली संधी गमावलेली असते असंही होऊ शकतं. पण हे जेव्हा आपल्याला कळतं की अशा एखाद्या गोष्टीमुळे आपली संधी गेलेली आहे तर त्यावेळेला काय होतं याचंच उत्तर आपल्याला या लघुपटाच्या उत्तरार्धामध्ये मिळतं. आणि तो उत्तरार्ध असा आहे की आपल्याला स्क्रीनवरती संपूर्ण काम केलेलं दिसतं आहे आणि बरं ती व्यक्ती असं म्हणते टाईप करत असताना आपल्याला दिसतं की ती व्यक्ती म्हणते की पुन्हा कधी गरज लागली तर जरूर माझ्याकडे तुम्ही येऊ शकता, पण आता मात्र मी याच्यापुढे हे काम करू शकत नाही. आणि असं म्हणून तो मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत सेंड झालेला आहे. आणि आता त्या पहिल्या नोटच्या बाजूला जी दुसरी नोट येऊन लागलेली आहे त्याच्यावरती काय लिहिलं आहे हे आपल्याला आता त्या लघुपटामध्ये वाचता येतं. आणि त्याच्यावरती असं लिहिलेलं असतं की यू डिड युअर बेस्ट, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे प्रयत्न केलेले होते ते खरोखरच अतिशय उत्तम होते, पण तुमच्या हातातनं काही कारणाने ती संधी गेलेली आहे. अर्थातच तुम्ही उत्तम प्रकारे प्रयत्न केला याचाच अर्थ की तुम्ही स्वतःशी स्वतःच्या कामाशी प्रामाणिक आहात. आणि एखाद्या वेळेला जर काही कारणाने आपल्याला आपल्या कामामध्ये यश येत नसेल तर हा लघुपट जरूर बघावा. पुन्हा एकदा आपल्या कामाकडे बघण्याची एक नवी दृष्टी, नवीन उमेद देणारा असा हा लघुपट. आणि जर नैराश्य आलं असेल तर त्या नैराश्यामधून बाहेर काढणारा असा सुद्धा हा लघुपट आहे द नोट या नावाचा.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

लहान मुलं ना फार संवेदनशील असतात, हो की नाही? आपल्या आजूबाजूला वावरणारी फिरणारी लहान मुलं, त्यांना पडणारे प्रश्न किंवा त्यांना वाटणारी एखाद्या घटनेची, एखाद्या व्यक्तीची काळजी ही खूप साहजिक आणि स्वाभाविक असते, ती अशी वरवरची नसते. खरं आहे की नाही? अशाच एका मुलाची गोष्ट आहे या लघुपटामध्ये, ज्याच्याबद्दल आत्ता सांगणार आहे, आणि त्याचं नाव आहे बेट्टा. तर काय आहे या लघुपटामध्ये, आपल्याला एका छोट्याशा गोल आकाराच्या काचेच्या भांड्यामध्ये एक मासा फिरताना दिसतोय. म्हणजे तो छोटासा फिश पॉट आहे, फिश टँक नाही. तर त्याच्यामध्ये एक छान मासा फिरताना दिसतोय आणि त्या घरातला एक लहान मुलगा अगदी टक लावून त्या माशाकडे बघतोय. तो मासा आपला वरतून खाली, खालून वरती, इकडून तिकडे, तिकडून इकडे असा फिरतोय. पण तो फिरणारा मासा बघत असताना या मुलाच्या मनात असं चाललंय की केवढंसं जग आहे ह्याचं, आणि त्याच्यातच तो किती वेळ फिरत राहणार, त्याला कंटाळा नसेल काय येत असं फिरताना. त्याच्या मनात काहीतरी विचार येतो आणि तो त्या माशाच्या जवळ जातो आणि तो मासा एकाच ठिकाणी अडकून बसलाय असं त्याला वाटायला लागतं. आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून तो पटकन जातो आणि एक प्लास्टिकची पिशवी घेऊन येतो. मासे जेव्हा आपल्याला ती फिश टँक ज्याला म्हटलं जातं, तर ती टँक किंवा माशांचं जे आपल्या घरातलं जे काही छोटंसं घर असेल, तर ते जेव्हा स्वच्छ करायचं असतं तेव्हा त्यांना एका जाळीतून उचलून दुसऱ्या पाण्यामध्ये ठेवलं जातं आणि मग ते स्वच्छ केलं जातं. तर

तशी जी जाळी असते त्या जाळीतून हा मुलगा काढून घेतो आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पाणी भरून त्या माशाला त्याच्यामध्ये ठेवून देतो आणि नंतर आपल्याला तो थेट कुठेतरी घराच्या बाहेरच गेलेला दिसतो. आणि आपण बघतो तर तो चक्क एका नदीच्या किनाऱ्यावरती गेला आहे. तिकडे एक बोट नांगरलेली आहे, एक होडी. त्या होडीमध्ये तो बसतो आणि होडी वल्हवायला लागतो. बऱ्यापैकी पुढे जातो जिथे साधारण थोडंसं खोल पाणी असेल आणि आपली बॅग उघडतो. आता आपल्या लक्षात येतं की या मुलाला जाणवलं आहे की त्या माशाला असं एखाद्या छोट्याशा बरणीमध्ये किंवा भांड्यामध्ये मर्यादित ठेवून उपयोग नाही, तर त्याला त्याच्या अधिवासात सोडलं पाहिजे. पण गंमत काय झाली आहे माहिती आहे का? म्हणजे खरं तर तो मुलगा किती हिरमुसला असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्याला त्या माशाला स्वतंत्र करायचं होतं आणि तो बिचारा त्या बऱ्यापैकी मोठ्या तरी आकार असलेल्या काचेच्या भांड्यात राहत होता. तिकडून त्याला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून हा नदीमध्ये सोडून देणार होता पिशवीतलं पाणी ओतून. पण झालं आहे असं की ती पिशवी घरीच राहिली आहे हे त्याला ती बॅग उघडल्यानंतर लक्षात येतं आणि त्याचा चेहरा बिचारा इतका हिरमुसतो. पण त्या मुलाची त्याच्यामागची भावना, त्याचे प्रयत्न आणि त्या संपूर्ण लघुपटाचं चित्रीकरण हे फार इंटरेस्टिंग वाटतं आणि तो लघुपट बघण्यामधला आपला रस अधिकाधिक वाढवतं.

आणि आजच्या सप्तरंगी साथ कार्यक्रमामध्ये आपण जो लघुपट ज्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यातला शेवटचा हा लघुपट आहे आणि त्याचं नाव आहे इनिशिएटिव्ह. तर एकच व्यक्ती आपल्याला या लघुपटामध्ये दिसते आणि ती एक मुलगी आहे, तरुण मुलगी, आणि ती एका बागेमध्ये येऊन एका बाकावरती बसलेली आहे आणि ती विचार करते काहीतरी, हातात मोबाईल घेते, पुन्हा खाली ठेवून देते, पुन्हा तो मोबाईल घेते, व्हॉट्सअप ओपन करते आणि तिला कोणाला तरी मेसेज करायचा आहे पण ती थांबते, तो मेसेज करत नाही, फोन ठेवून देते. ती काहीतरी कोणाची तरी कशाची तरी वाट बघते एवढं आपल्याला जाणवत राहतं तिच्या एकंदरीत सगळ्या हालचालींवरनं, तिच्या अभिनयावरनं. आणि थोड्या वेळाने पुन्हा ती तो मोबाईल हातामध्ये घेते आणि त्याच्यावरती एक संदेश टाईप करते. तो संदेश ती टाईप करते आणि सेंड करते तेव्हा मात्र तिला फार हाय असं वाटतं. तर हा काय संदेश लिहिलाय तिने? आय ॲम सॉरी एवढंच लिहिलेलं आहे. पण कधी कधी काय होतं ना, आपला इगो आड येतो आणि मी का सॉरी म्हणायचं, माझी काही चूक नाही आहे, किंवा जरीही आपली चूक असेल तरी आपल्याला ती मान्य करायची नसते आणि मग त्याला कुठून तरी आपण कारणं शोधून काढतो की नाही ही बुवा माझी चूक नाहीच आहे, आणि मग आपल्याला सॉरी म्हणायचं नसतं, माफ करण्यामध्ये किंवा माफी मागण्यामध्ये आपल्याला कुठेतरी कमीपणा वाटतो आणि म्हणून आपण माफी मागत नाही आणि मग तो विषय कुठेतरी विकोपाला जातो, त्याचा अर्थातच परिणाम नात्यावरती, संवादावरती आणि आपल्या जगण्यावरतीसुद्धा होत जातो. पण मग कधीतरी अशा वेळेला आपण इनिशिएटिव्ह घेतला, आपण जर पुढाकार घेतला आणि एखाद्याची माफी जरी मागावी लागली तरी काय हरकत आहे. हाच संदेश देणारा लघुपट आहे इनिशिएटिव्ह नावाचा.

उगीचच उगीचच काय भांडायचंय, उगीचच गोल गोल पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलायचंय, उगीचच काय भांडायचंय, उगीचच

तर मंडळी 3:55 झालेली आहे, तेव्हा आता आपल्याला सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये इथेच थांबायला हवं. ठीक 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातमीपत्र आणि 4 आपली भेट सांजेच्या पारी. ऐकत रहा FM रेनबो.

नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 3:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी MARD या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं आंदोलन तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल MARDचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 152 अंकांची वाढ झाली आणि तो 78,581 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 0.5 अंकांची वाढ नोंदवत 24,625 अंकांवर बंद झाला. याबरोबरच ठळक बातमीपत्र इथेच संपलं. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर च्या माध्यमातून आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आपण ऐकत आहात. मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते सांजेच्या पारी. तर आज बुधवार म्हणजे सांजेच्या पारी आपण भटकायला फेरफटका मारायला जाणार आहोत मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. तर आज आपण नेमकं कुठे जायचं आहे सांगते. दादरच्या पूर्व भागामध्ये आज हा फेरफटका मारायला आपण जाणार आहोत. आणि मग तिकडच्या कुठल्या भागातल्या नेमक्या रस्त्यांबद्दल, तिथल्या काही इमारतींबद्दल आणि तितक्या काही चटपटीत खाद्य संस्कृतीबद्दल जाणून घेणार आहोत. पण नेमका कुठला भाग आहे दादर पूर्वेचा तो सांगतेच, पण त्याआधी एक गाणं ऐकूया.

खर तर दादर म्हटलं की एक अत्यंत गजबजलेलं आणि भरपूर गर्दी असणारं असं शहर आपल्या डोळ्यासमोर येतं, पण तरीही दादरमधले काही भाग अजूनही असे आहेत की जे आपल्याला छान शांततेचा अनुभव देतात. आणि दादर पूर्वेकडचा हा भाग सुद्धा असाच आहे की जिकडे त्या विशिष्ट भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला छान शांततेचा अनुभव येतो. पण आता आज आपण दादरमधल्या नेमक्या कुठल्या भागाविषयी बोलणार आहोत तर मी तुम्हाला ना काही क्लू देते, तर त्याच्यावरून तुम्ही सुद्धा ओळखू शकाल की हा दादरमधला कुठला भाग आहे. तर दादरमधल्या या भागामध्ये अनेक नामांकित व्यक्ती राहिलेल्या आहेत, त्याचबरोबर या भागामध्ये अनेक उत्तम दर्जा च्या शैक्षणिक संस्था म्हणजे शाळासुद्धा आणि महाविद्यालयसुद्धा आहेत. आणि अर्थातच त्या शाळा आणि महाविद्यालयांच्यामुळे तिकडे चटपटीत खाण्याचे आणि अत्यंत स्वादिष्ट अशा पदार्थांची सुद्धा रेलचेल असते. तर कुठला आहे हा भाग? दादर पूर्वेकडचा आहे. बघा, विचार करा, आठवेल तुम्हालासुद्धा.

आपले श्रोते राजेंद्र काळे, त्यानंतर विनया विजय आणि डॉक्टर दीप्ती यांनी त्या भागाचं वर्णन जे केलेलं होतं त्याच्यावरून तो भाग कुठला आहे हे अचूक ओळखलेलं आहे. तर तो भाग म्हणजे दादरची हिंदू कॉलनी. तर हा भाग साधारण कुठून कुठपर्यंत आहे हे मी सांगते आपल्याला. दादरचा जो टिळक पूल आहे पूर्व आणि पश्चिम जोडणारा, तर दादर स्थानकाकडून, दादर रेल्वे स्थानकाकडून आपण माटुंग्याच्या दिशेनं जर यायला निघालो तर जिथे आपल्याला टिळक पूल रस्त्यावरनं आपल्या डोक्यावरती असतो किंवा जिकडे तो उतरतो सुद्धा एका भागामध्ये, तर तो ज्या ठिकाणी उतरतो त्या ठिकाणापासून साधारण रुईया महाविद्यालय जे आहे माटुंग्याचं, तर तिथपर्यंतचा हा जो संपूर्ण भाग आहे तो दादरचा हिंदू कॉलनी म्हणून ओळखला जातो. बरं, या हिंदू कॉलनीमधलीच एक गल्ली आहे, जो रस्ता आहे त्या रस्त्याला पंडित वामनराव सडोलीकर यांचं नाव दिलेलं आहे. तर वामनराव सडोलीकर हे शास्त्रीय संगीतातले एक अत्यंत नामांकित गायक होते. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांचे ते वडील आणि त्यांचं नाव या हिंदू कॉलनीच्या एका रस्त्याला दिलेलं आहे. बरं, या हिंदू कॉलनीमध्ये खरं तर हा जो संपूर्ण विभाग आहे तो अत्यंत जुना आहे आणि दादर आणि माटुंगा या दोन्ही स्थानकांच्या दरम्यान अतिशय मध्यभागी हा सगळा विभाग येतो. आणि पूर्वीच्या काळी, काही साधारण 100 वर्षांपूर्वी आपण म्हणूया की मराठी, कॅथलिक, यहुदी, गुजराती अशा लोकांचा हा परिसर होता. आजही अशीच विविध विभागातली, विविध प्रदेशातली माणसं या भागामध्ये राहतात. इथल्या अनेक इमारती आजही आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातल्या ब्रिटिश शैलीमधल्या व्हिक्टोरियन आर्किटेक्चर असलेल्या अशाही बघायला मिळतात. पण विसाव्या आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 21व्या शतकामध्ये अनेक ठिकाणी पुनर्विकास झालेल्या इमारती आहेत, त्याच्यामुळे या संपूर्ण विभागाचं रूप जे आहे ते अत्यंत बदललेलं आहे. पण काही काळापूर्वी, साधारण 40-50 वर्षांपूर्वी किंवा अगदी 20 वर्षांपूर्वी सुद्धा जर या भागामध्ये कोणी फिरलेलं असेल तर तेव्हा सुद्धा हा भाग अतिशय शांत, छोट्या छोट्या पण तरीही देखण्या अशा इमारती आणि अतिशय शांत परिसर असाच अनुभवलेला असेल. बरं, याच परिसरामध्ये, याच हिंदू कॉलनीमध्ये बायपण भारी देवा या चित्रपटातले काही सीन, काही प्रसंग तिकडे शूट झालेले आहेत अशी आठवण आपल्याच एका श्रोत्यांनी मागे एका कार्यक्रमामध्ये सांगितलेली होती. तेव्हा चला मग या हिंदू कॉलनीतल्या फेरफटक्याच्या निमित्ताने या चित्रपटातलं एक गाणंही ऐकूया.

तर मगाशी जसं मी म्हटलं की जो टिळक पूल आहे त्या टिळक पुलाच्या एका टोकापासून ते रुईया महाविद्यालयापर्यंत असा हा जो आहे तो पुढचा भाग म्हणजे जिथून आपल्याला रेल्वे स्थानक किंवा रेल्वेचे रूळ दिसू शकतात अशा बाजूचा. आणि जर त्याची दुसरी बाजू बघितली तर दादर टीटी सर्कलपर्यंत हा सगळा भाग ओळखला जातो हिंदू कॉलनी म्हणून. ही वसाहत जी आहे ती लेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यांसह डिझाईन केलेली आहे अतिशय काही 100, 150, 200 वर्षांपूर्वी. आणि दादर टीटी सर्कलचा आत्ता उल्लेख झालेलाच आहे, तर हे नाव कसं पडलं त्या विभागाला तर त्याच्या मागे सुद्धा एक ट्रामची आठवण आहे. ती म्हणजे की तिकडे ट्राम टर्मिनल होतं आणि म्हणून त्या ट्राम टर्मिनलमुळे दादर टीटी म्हणजे ट्राम टर्मिनल म्हणून त्या विभागाचं नाव दादर टीटी असं झालेलं आहे. आणि ब्रिटिश कालखंडामध्येच या विभागाला हे नाव मिळालेलं होतं. आणि पूर्वेकडे जो एक्सप्रेस हायवे आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं गेलेलं आहे, तर हा संपूर्ण जो परिसर आहे तो दादर हिंदू कॉलनी म्हणून ओळखला जातो.

0: this. And if you don't like the food, make it cross.
1: जर सगळा तोंडाने असं डायरेक्ट नाही बोलता येणार का? म्हणजे ह्या काय जमला नाही, तो कालचा झेंग होता. ए नेक्स्ट आयटम घेऊन

तर दादरच्या हिंदू कॉलनी परिसरामध्ये आज आपला हा गप्पांचा फेरफटका सुरू आहे आणि दादर टिटी सर्कलचं नाव कसं पडलं याच्याबद्दलही आपण जाणून घेतलेलं आहे. पण हा जो दादरचा हिंदू कॉलनी भाग आहे तर अनेक दिग्गज नामवंत मान्यवर मंडळींचा रहिवास इथे होता. ही मंडळी इथे राहिलेली आहेत आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हिंदू कॉलनीच्याच परिसरामधला एक चौक हा राजगृह चौक म्हणून ओळखला जातो. तर हा राजगृह चौक म्हणजे काय आहे तर अर्थातच नावावरून आपल्या लक्षात आलेलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे घर जे राजगृह म्हणून ओळखलं जातं. तर तो जो चौक आहे जिथे चार रस्ते मिळतात तो भाग राजगृह चौक म्हणून ओळखला जातो आणि आजही त्यांचं हे घर त्या हिंदू कॉलनी परिसरामध्ये अस्तित्वात आहे. त्यांच्या घरातली काही मंडळी तिथे राहतात आणि काही भाग हा तिथे त्यांच्या काही जुन्या वस्तू त्यांच्या आठवणी यांचं जतन करून ठेवलेलं आहे आणि त्याही लोकांना बघायला मिळतात. याचप्रमाणे सुनील गावस्कर, सुनील वेंगसरकर अशांसारखे काही क्रिकेट खेळाडू, शैक्षणिक, वित्त, क्रीडा क्षेत्रातले डॉक्टर, उद्योजक, अनेक नामवंत व्यक्तींचं बालपण, त्यांचं तारुण्य या हिंदू कॉलनीमध्येच गेलेलं आहे. आणि आणखीन एक चित्रपटाच्या निमित्ताने असलेली आठवण म्हणजे दादासाहेब फाळके हे सुद्धा काही काळ हिंदू कॉलनीमध्ये राहत होते. हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट आपण जर का बघितला असेल तर त्या चित्रपटामध्ये सुद्धा हिंदू कॉलनीचा उल्लेख येतो आणि त्या काळी मुंबई परिसरामध्ये राहणारे म्हणजे गिरगाव परिसरामध्ये राहणारे जेव्हा दादरला राहायला येतात तेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उमटतं आणि दादर परिसर किंवा दादरची हिंदू कॉलनी म्हणजे जंगलच आहे असा एक उल्लेख सुद्धा आपल्याला त्या चित्रपटामध्ये आलेला असा आढळतो. आणि त्यावेळेला जर माणसांना दादरची हिंदू कॉलनी परिसर हे जंगल वाटलं असेल तर आज त्याचं जे काही सिमेंटचं जंगल त्या परिसरामध्ये उभं केलेलं आहे ते बघून काय नक्की प्रतिक्रिया आल्या असत्या लोकांच्या असा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो.

कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्म.

तर दादरच्या हिंदू कॉलनीचा परिसर कसा आहे, तिकडे कुठली कुठली महान व्यक्तिमत्व राहत होती याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. पण काही व्यक्तिमत्व अशी सुद्धा आहेत की जी तिकडे राहत नव्हती, पण तरीही त्यांचं व्यक्तिमत्व मात्र या विभागामध्ये, या भागामध्ये हिंदू कॉलनीचा घडलेला आहे. याचं कारण सांगते. कारण इंडियन एज्युकेशन इन्स्टिट्यूटची राजा शिवाजी विद्यालय ही शाळा आणि त्याच्या बाजूच्याच गल्लीमध्ये, पुढच्या गल्लीमध्ये असणारं रुईया महाविद्यालय आणि पोदार महाविद्यालय, तर या महाविद्यालयांनी आणि या शाळेने सुद्धा अनेक नामवंत जी क्रीडा क्षेत्रात आहेत, शिक्षण क्षेत्रात आहेत, अभिनय कलाक्षेत्रांमध्ये आहेत, अशी अनेक नामांकित व्यक्तिमत्व या शाळा आणि महाविद्यालयांनी घडवलेली आहेत. बरं, अर्थातच अनेकांची मैत्री या भागामध्ये झालेली आहे, अनेकांचं प्रेम इथेच फुललेलं आहे याच कट्ट्यावरती, आणि त्याचबरोबर अनेकांच्या छान आठवणी, यशापयशांच्या अनेक कथासुद्धा याच भागामध्ये घडलेल्या आहेत, केवळ या महाविद्यालय आणि शाळेमुळे सुद्धा. आता शिक्षणाविषयी बोललोय आपण, तिथे राहणाऱ्या माणसांविषयी बोललोय. आणखीन एक, जसं आपण वामनराव सडोलीकरांचं नाव या निमित्ताने आलं, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाचं, त्यांचं जे राजगृह नावाचं घर आहे त्याच्यामुळे असलेला राजगृह चौक याच्याबद्दल बोललो, तसंच लखमसी नप्पू रस्ता हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे या हिंदू कॉलनीच्या संदर्भाने येणारा. लखमसी नप्पू नावाचे एक समाजोपयोगी कार्य करणारे आणि एक उद्योगपती होते, तर

त्यांचं नाव या रस्त्याला दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण पुढच्या टप्प्यावरती याचं ऐकणार आहोत की तिकडे आणखीन काय काय प्रकारच्या गोष्टी अनुभवता येतात, बघता येतात. जसं मी शाळा आणि महाविद्यालयांनी खेळाडू घडवलेले आहेत असा उल्लेख केला, तसंच या हिंदू कॉलनीच्या हिंदू कॉलनी आणि माटुंगा दादर याच्या मध्ये जाणारा हा जो रस्ता आहे त्याच्या पलीकडच्याच बाजूला माटुंगा जिमखाना आहे. तर या माटुंगा जिमखान्याने सुद्धा अनेक खेळाडू घडवलेले आहेत. जरी हा हिंदू कॉलनीच्या परिसरात येत नसला तरीही अतिशय जवळ आहे तिकडून, आणि या माटुंगा जिमखान्याने सुद्धा अनेक खेळाडू घडवलेले आहेत. आता थोडंसं चटपटीत जिभेला तोंडाला पाणी सुटणाऱ्या काही या भागातल्या काही खाद्य संस्कृतीबद्दल सुद्धा बोलायचं आहे, पण त्याआधी एक गाणं.

हे जे राजशिवाजी विद्यालय आहे त्या राजशिवाजी विद्यालयाचं कॅन्टीन तर उत्तम आहेच, पण अर्थात बाहेरच्या मंडळींना शाळेच्या त्या कॅन्टीनमध्ये प्रवेश दिला जात नाही, पण तरीही शाळेच्याच कंपाऊंडला लागून एक छोटीशी वडापावची टपरी आहे, बाबूचा वडापाव म्हणून तो ओळखला जातो, आणि वडापावपेक्षा सुद्धा तिकडे मिळणारी मिक्स भजी आणि पाव हा सगळ्यात तिकडे शाळेत आणि आजूबाजूच्या महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा अत्यंत आवडीचा मेनू आहे. त्याचबरोबर सुभाष सँडविचवाला हा सुद्धा एक अत्यंत या महाविद्यालयातल्या आणि शाळेतल्या मुलांच्या आवडीचं आणि हक्काचं खायचं ठिकाण आहे. त्याचबरोबर खरं तर आत्ता जर त्या भागामध्ये कोणी गेलं तर चक्क हा सगळा शाळा आणि महाविद्यालयाच्या समोरचा जो भाग आहे तो एक छोटीशी खाऊ गल्लीच झालेला आहे. जिकडे पूर्वी केवळ सँडविच मिळायचं किंवा रुईया महाविद्यालयाच्या मागच्या भागामध्ये पार्किंगचा जो एरिया आहे तर तिकडे मणीज शेरी जशी काही खायची ठिकाणं होती, तर त्याचबरोबर आता माटुंगा जिमखान्याला लागूनचा जो फुटपाथ आहे तर त्या फुटपाथवरती तुम्हाला अनेक प्रकारचे म्हणजे चाट असेल, चायनीज असेल, मोमोज असतील, असे अनेक प्रकारचे पदार्थ तिकडे खायला मिळतात.

जिथे सहवास होता, जिथे त्यांचा रहिवास होता, किंवा अनेक नामांकित व्यक्ती ज्या भागामध्ये घडल्या, अशा दादरच्या हिंदू कॉलनीबद्दल आपण बोलतोय. अतिशय उच्चवर्गीय असे किंवा ज्यांना आपण आर्थिक स्तर ज्यांचा उच्च आहे अशा स्तरामधले लोक या हिंदू कॉलनीमध्ये राहत होते. आणि त्याचबरोबर राजाशिवाजी विद्यालय तसंच रुईया पोद्दार ही महाविद्यालयंसुद्धा तिकडे आहेत. आता आपण तिकडच्या खाद्य संस्कृतीबद्दलसुद्धा बोललो. पूर्वी तिकडे काय उत्तम मिळायचं, आता काय तिकडे परिस्थिती बदललेली आहे याच्याबद्दल आपण बोललो. पण खरेदीसाठी म्हणू तर इकडे तसा काही फार वाव नाही आहे, कारण शाळा महाविद्यालय आणि पूर्णतः इथे लोक राहत असल्यामुळे आजूबाजूला बाजार हा परिसर किंवा मार्केट असा परिसर आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. हां, आता त्याच्यामधले जर दुकानं कुठल्या प्रकारची दिसतील तर स्टेशनरी आणि झेरॉक्सची दुकानं इथे आपल्याला काही बघायला मिळतात, कारण शाळा आणि महाविद्यालय आजूबाजूला आहेत. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांची ती गरज आहे आणि म्हणून आपल्याला ही महाविद्यालय तिकडे बघायला, तर ही दुकानं तिकडे बघायला मिळतात. मग इकडून जवळचं मार्केट कुठलं हे जर आपण बघायला गेलो तर ते म्हणजे आहे माटुंगा मार्केट. माटुंगा स्थानकाच्या बाहेरच जे एक शॉपिंग सेंटर आहे, अगदी लहान सेफ्टी पिनांपासून घरातल्या फळं, भाज्या, मसाले, कपडा, फुलं अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा अगदी प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या वस्तू इथपासून सगळं काही या माटुंगा मार्केटमध्ये आपल्याला मिळतं.

आपल्या अनेक श्रोत्यांच्या सुद्धा या दादर हिंदू कॉलनी परिसरामधल्या काही आठवणी आहेत. मंगेश म्हात्रे असं म्हणतात की मणीज हॉटेलची त्यांनी आठवण सांगितलेली आहे, जिथे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ अप्रतिम मिळतात. त्याचप्रमाणे मगाशी ज्यांचा उल्लेख केला त्या डॉक्टर दीप्ती आणि त्याचबरोबर राजेंद्र काळे हे राजाशिवाजी विद्यालय आणि रुईया महाविद्यालय अशा दोन्हीही संस्थांचे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रदीर्घ काळ तिकडे त्या भागामध्ये शिक्षण घेतल्यामुळे तिकडच्या खूप छान आठवणी आहेत. तसंच मिलिंद टिपणीस नावाचे आपले आणखीन एक श्रोते आहेत, जे सध्या पुण्यात राहतात पण त्यांचा जन्म मात्र हिंदू कॉलनीतला आहे. त्यांचे बालपणीचे काही दिवस त्यांनी तिकडे व्यतीत केलेले आहेत. आणि जशी मगाशी अनेक काही नामांकित मान्यवर मंडळींच्या तिकडे राहण्याच्या आठवणी सांगितल्या, त्याचबरोबर गायिका गीता दत्त यासुद्धा काही काळ हिंदू कॉलनीमध्ये राहत होत्या अशी आठवण त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे.

तर दादरच्या हिंदू कॉलनी भागामध्ये आज आपण फेरफटका मारलेला आहे आणि तिकडच्या ज्या काही खास गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा जाणून घेतलेला आहे. आणि 4:56 झालेली आहे तर दादरमध्ये फेरफटका मारलाय. आता दादरमधून ट्रेन पकडून कुठल्याही दिशेला, पश्चिम रेल्वे असू दे किंवा सेंट्रल रेल्वे असू दे, कुठल्याही दिशेला जाणं म्हणजे भरपूर गर्दीला सामोरं जावं लागणार आहे. तेव्हा सांभाळून जा, सुरक्षित जा आणि ऐकत रहा FM रेनबो वाहिनी. माझी मात्र आता इथून निघायची वेळ झालेली आहे. आपण मात्र ऐकत रहा FM रेनबो वाहिनी. ठीक 5:00 आपण ऐकणार आहात मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 5:03 लव्ह यू जिंदगी वैशाली बरोबर.

रानपाखरांची किलबिल आजवर कधी कळलीच नाही, पण खरं सांगू तू सोबत असताना मी ती कधी ऐकलीच नाही।

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्तधोरण द्वैमासिक आढाव्यात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. जीडीपी वाढीचा दर 6.7% राहण्याचा अंदाज असून चलन फुगवट्याचा दर 5% रोखण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. लोकसभेत आज बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 गदारोळातच मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. लोकसभेत गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं आंदोलन तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा मार्डनं दिला आहे. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेले समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगलविरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: मंडळी स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

0: केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आक्षेपार्ह आणि अपमानास्पद सोशल मीडिया पोस्ट हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं विधेयक संसदेनं केलं मंजूर. आणि महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया SIR दुसऱ्यांदा मुदतवाढ. BLO गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत. आता सविस्तर बातम्या. मजबूत मागणीच्या पाठबळावर भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहिला आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाईच्या दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच

0: ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जावर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेल्या समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहे. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसिद्ध झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी नोंदवलं. मात्र न्यायालयाचा हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. दरम्यान इथेनॉल मिश्रण कार्यक्रम आणि E20 धोरण हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत राबवलं जात असून हे माझ्यातर्फे वैयक्तिकरित्या राबवलं जात नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं. BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलंय. न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय. दरम्यान आज गोंदिया इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 227 डॉक्टरांनी या संपाला पाठिंबा दिला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती, पेन्शन आणि अन्य मागण्यांबाबत आझाद मैदान मुंबई इथं 3 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश आलं असून राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्राद्वारे त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहे. या प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी यांचे भत्ते, वेतन आणि निवृत्ती वेतन राज्य शासनातर्फेच केले जातील. तसेच या प्राधिकरणात कार्यरत वित्त विभागातील काही अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवरील नियुक्ती सुद्धा रद्द करण्यात आल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत सुरुवातीच्या गदारोळानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं हे विधेयक संसदेनं मंजूर केलं आहे. हे विधेयक लोकसभेनं सोमवारी मंजूर केलं होतं. या विधेयकानुसार सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या कायदा 1956 मध्ये सुधारणा करून भारताचे सरन्यायाधीश वगळता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या विद्यमान 33 वरून 37 करण्यात आली आहे. राज्यसभेचेही नियमित कामकाज संपल्यावर सभागृह उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया SIR दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी

19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. ऑनलाईन ग्रॉसरी प्लॅटफॉर्म ब्लिंकिटच्या माध्यमातून ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या ब्राऊन ब्रेडच्या गुणवत्तेबाबत अन्न आणि औषध प्रशासन FDA अत्यंत धडक कारवाई केली आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीत अजित ब्रँड या ब्राऊन ब्रेडमध्ये तब्बल 90% मैद्याचं प्रमाण असल्याचं निष्पन्न झालंय. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नियमानुसार ब्राऊन ब्रेडमध्ये गव्हाच्या पीठाचं निश्चित प्रमाण असणं अनिवार्य आहे. या प्रकरणी अमरावतीतील ब्लिंकिटची 2 केंद्र आणि नागपूर इथली अजित बेकरी विरुद्ध अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं दिली आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयातर्फे अकोल्यात उद्यापासून 2 दिवसीय विक्रेता विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्या सकाळी 11 वाजता हॉटेल VS इम्पेरियल इथं होणार आहे. या कार्यक्रमात शासकीय खरेदी प्रक्रिया, MSME योजना, आर्थिक सहाय्य, गुणवत्ता प्रमाणन आणि उद्योग विस्ताराबाबत तज्ञांतर्फे मार्गदर्शन केलं जाणार असून विविध शासकीय विभाग आणि सार्वजनिक उपक्रमांच्या अधिकाऱ्यांशी उद्योजकांना थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. आयोजकांनी अकोला जिल्ह्यातील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांना ऑनलाईन नोंदणी करून सहभागी होण्याचं आवाहन केलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नागपुरातील व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार आणि राज्यातील जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. माफी न मागितल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यानं भीषण अपघात झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या एका SUV धडक दिल्यानंतर आणखी एका कारला धडक देत रस्त्याच्या कडेला पलटी घेतली. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही. हवामान. विदर्भात सध्या पावसानं उघडीप दिली असली तरीही उद्या सर्वत्र तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक केंद्रानं भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी पुढील 1 तासासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आक्षेपार्ह आणि अपमानास्पद सोशल मीडिया पोस्ट हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं विधेयक संसदेनं केलं मंजूर. आणि महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया SIR दुसऱ्यांदा मुदतवाढ. BLO गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सुनिए, क्या आपने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल जीरो। और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं। तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो pmsuryaghar.gov.in पर।
2: हर घर सूर्य घर।
3: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण। स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं, मजा येते ना हा खेळ खेळताना। मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत। या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे।
4: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत। मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे।
5: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर। शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच।

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादण्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह

संख्येने तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेमध्ये बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचा आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिक्षण महर्षी डॉक्टर DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं.
तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध

क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. एमआयडीसी अंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत औद्योगिक भूखंड वाटप, अविकसित भूखंडांचं पुनर्विकसन, भूखंड वाटपातल्या धोरणात्मक सुधारणा, भूखंडांचे तर्कसंगतीकरण तसंच औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादनाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्यातल्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटींद्वारे जमीन देणाऱ्या जमीन मालकांना आणि त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या जमीन मालकांना विविध सवलती आणि लाभ मिळत होते, मात्र खासगी वाटाघाटींद्वारे सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यासंदर्भात गेल्या 20 जुलैला प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांची बैठक मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात झाली, त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मंडळी स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026, राज्यसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, भारताचं स्थान कायम राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदा देखील बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भू राजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशारा देखील रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं.

0: नंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर झालं. या विधेयकाबाबत बोलताना विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं,
1: न्यायपालिका के बढ़ते कार्यभार, न्यायिक विषयों के बदलते प्रकृति व उभरते कॉन्स्टिट्यूशनल लीगल इंटरप्रिटेशन के नए सवालों को ध्यान में रखकर माननीय सुप्रीम कोर्ट में न्यायाधीशों की संख्या बढ़ाना एक समय की मांग और समयानुकूल सुधार भी है, जिसमें संवैधानिक पीठों के अधिक गठन की आवश्यकता भी एक प्रमुख पहलू है.
0: अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांची प्रतिक्रिया म्हणून चीननं ड्रोन्स निर्यातीवर नियंत्रण तसंच 6 अमेरिकन आस्थापनांवर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेनं घातलेले निर्बंध लवकरात लवकर मागे घ्यावेत असं आवाहन चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं केलं आहे. तसंच नवीन निर्बंध लादल्यास चीन सरकार अमेरिकेवर पुढची कारवाई करेल असा इशारा देखील दिला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्वाच्या मानल्या जात आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आनची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपैच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगलविरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. शिक्षण महर्षी डॉ DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं. हे आंदोलन हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्या

करणे, मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हवामान. उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात उद्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अंदमान निकोबार बेटं, बिहार, छत्तीसगड, कर्नाटकची किनारपट्टी, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. सुंदरशा गाण्याने सुरुवात करणार आहोत. 5 ते 6 आपलं वंदन, भक्तिरचनांचा कार्यक्रम, अभंगांचा कार्यक्रम, आणि त्यामध्ये एखादं असं वचन किंवा विचार किंवा एखाद्या विषयावर असे आपण विचार ऐकतो जे ध्यानाशी संबंधित आहेत, मेडिटेशनशी संबंधित आहेत. वंदन संपता संपता महाराष्ट्रातले किल्ले, त्यातल्या एका किल्ल्याबद्दल, त्याच्यावरच्या तलावाबद्दल विशेष करून, आणि त्या तलावाजवळ कुठलं मंदिर आहे, कुठलं देऊळ आहे, ही छोटीशी सिरीज आपली सुरू आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. मग रेनबो फंडे पूर्वार्ध उत्तरार्ध, त्यात कुठले विषय ते तेव्हा भेटू, तेव्हा नक्की सांगेनच. सुरुवात करूया सुंदरशा रचनेने आणि पुढे जाऊया.

0: बंधन या कार्यक्रमात आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत किंवा कोणती अशी गोष्ट आपल्यामध्ये घडायला सुरुवात होते जेव्हा आपण मेडिटेशन करायला लागतो, ध्यान करायला लागतो. निर्णय क्षमता ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे जी बऱ्याच जणांना फार सहज जमते. काही जण त्याच्याभोवती घुटमळत राहतात आणि काही जणांना ते फार म्हणजे पटकन करताच येत नाही. अल्टिमेटली कधी ना कधीतरी कुठला ना कुठला तरी निर्णय हा घ्यावा लागतो, पण त्या प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा आहे. मेडिटेशन किंवा ध्यान ही गोष्ट आपल्याला त्या वाटेवर आणण्यासाठी फार उपयुक्त ठरते की काय आत्ता ठरवायचं आहे, कुठला निर्णय घ्यायचा आहे. आणि आपण जेव्हा निर्णय म्हणतोय तेव्हा खूप मोठे निर्णय नाही, अगदी लहान लहान निर्णय सुद्धा कधी कधी फार महत्वाचे ठरतात. उदाहरणार्थ पहिलंच वचन ज्याभोवती म्हणूयात आपण की आपलं बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, ते असं म्हणतं की निर्णय घेणं ही अवघड गोष्ट असते बऱ्याचदा, कारण त्याच्यामध्ये आपल्याला निवड करायची असते की आपण कसे आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, काय व्हायचं आहे. या दोन गोष्टी ठरवण्यामध्ये बऱ्याचदा आपली बरीचशी एनर्जी, बराचसा विचार, बऱ्याच गोष्टी आपला खर्च होताना दिसतात. आणि ती खूप अवघड गोष्ट आहे की आपण कुठे असणार आहोत आणि आपल्याला काय बनायचं आहे किंवा कुठपर्यंत पोहोचायचं आहे. काही निर्णय आपल्याला वाटत असतात फार अवघड आहेत, पण पूर्ण त्याचा विचार केल्यानंतर वाटतं की नाही, हे इतकं काही कठीण नव्हतं. काही निर्णय फार अवघड असतात कारण त्याच्यात एकाहून जास्त व्यक्तींचा समावेश असू शकतो, परिणामांचा विचार करतो आपण तेव्हा. ध्यान, मेडिटेशन आपल्याला निर्णय घेण्यासाठीची जी स्थिरता असते तिथपर्यंत पोहोचवायला मदत करतं. म्हणून आज आपण निर्णय क्षमतेबद्दल बोलतोय. बऱ्याच जणांना ध्यान करत असताना पिक्चर क्लिअर होत जातं की आपल्याला काय काय करायचं आहे आणि काय करू शकतो. काहींना ते घडत नसलं तरी शांतता मात्र नक्की, श्वास आपले व्यवस्थित सुरू आहेत, कुठलीही एन्झायटी जाणवत नाहीये, हा परिणाम मात्र 100% होतोच. तर आज आपण बोलणार आहोत निर्णय क्षमतेबद्दल, निर्णय घेण्याच्या कृतीबद्दल आपण बोलूया. क्षमता प्रत्येकाची वेगळी असते, तर त्या कृतीबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत.
1: समाधी साधना

वंदन या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आज आपल्या बरोबर मी रश्मी आंबडेकर. मेडिटेशन आणि ध्यान आपली सिरीज सुरू आहे. गेले काही महिने आपण त्याच्याबद्दल बोलतोय. त्यातून कुठल्या गोष्टींपर्यंत पोहोचता येतं किंवा कोणत्या मार्गावर आपण जायला सुरुवात करतो आणि त्याबद्दलची विधानं काय आहेत, वचनं काय आहेत, विचार काय आहेत. एके ठिकाणी असं म्हटलंय की आज आपण निर्णय क्षमतेबद्दल बोलतोय. एके ठिकाणी असं म्हटलंय की निर्णय घेणं म्हणजे आपल्या पायातली बेडी नाही आहे. बऱ्याचदा असं वाटतं लोकांना की निर्णय घ्यायचं म्हणजे अडचणीचं काम असू शकतं बऱ्याचदा. पण त्याच्याकडे तसं न बघता निर्णय घेणं हे आपल्या पायातली बेडी नाही आहे किंवा साखळी नाही आहे बांधलेली, आपल्याला कोणी बांधलेलं नसतं त्यात. उलट निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे आपल्याला मिळालेले पंख आहेत. त्यामुळे त्या पंखांना आपण परवानगी दिली पाहिजे की त्यांना कुठल्या आकाशात उडायचं आहे, किती उंच उडायचं आहे आणि आयुष्याचा अनुभव घेण्यासाठी त्यांना सज्ज करायचं आहे. किती सुंदर आणि छान विचार आहे हा की चला आता काहीतरी ठरवायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे. पेक्षाही निर्णय घ्यायचा आहे कोणासाठी, आपल्यासाठी. आपल्याला कोणत्याही मर्यादा नकोत म्हणून, आपल्याला मोकळेपणाने उडता आलं पाहिजे म्हणून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात किंवा निर्णय घ्यायचे असतात. ती क्षमता असणं हे स्वतंत्रतेचं प्रतीक आहे असं सुद्धा काही विचारवंत म्हणतात की उत्तम निर्णय घेता येणं हे स्वतंत्रतेचं प्रतीक आहे. तुम्ही विचारांनी, तुमच्या कृतीने स्वतंत्र असण्याचं, मुक्त. स्वतंत्रपेक्षाही आपण अजून एक शब्द वापरूया, मुक्त. मुक्ततेकडे आपला प्रवास अधिक चांगल्या प्रकारे होतो. किती बघा, एकच गोष्ट असते, एकच कृती असते काही वेळेला, पण त्या कृतीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन किती वेगळा असतो. आणि हे सगळे विचार आलेले असतात ते अनुभवातूनच आलेले असतात. काहीतरी असं घडलेलं असतं, काहीतरी असं साध्य केलेलं असतं आणि त्यातून हे सगळे विचार येत असतात.

आणि पुढे जाण्या अगोदर मधुसूदन जोशी, शिरीष बेलसरे, रवींद्र शेणोय, मंगेश जोशी, विठ्ठल मसळेकर, रत्नाकर भालेकर, विक्रम आठवले, विनय जोग, वृंदा जाधव, अनंत कानडे, शैलेंद्र आणि सोनल मेंढेकर, जयेंद्र शहा, संतोष महाजन, शकुंतला महाजन, किशोर पाटील, मधुकर रूपनवार, संजीव भुरे, गजानन पाटील, चंद्रकला पाटील, प्रमोद राऊत, प्रकाश जोशी, रघुनाथ पाटील, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, भालचंद्र जोशी, सुरेश बावकर, प्रज्ञा मानकामे, अनिल गावडे, किरण चौधरी, वर्षा भावार्थी, चंद्रशेखर मुळेकर, राजेश एरंडे, आशा सोनावणे, त्यानंतर आपल्याला सुरेश पुट्टजवार यांचा मेसेज आहे, राजाराम कोर,